टीका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्त्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्त्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्त्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात. तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि
डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज शनिवार, भाद्रपद पौर्णिमा अर्थात 26 सप्टेंबर 2026. आजचा नक्षत्र आहे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र. आज रात्री 10:18 पौर्णिमा आहे. आज कुलधर्माचा दिवस आहे. भागवत सप्ताह समाप्तीचा आजचा दिवस. संन्यासीनाम चातुर्मास्य समाप्ती आज होत आहे. मसूर तालुका कराड इथे आज श्री गणेश यात्रा आहे. भरत गाववाडी जिल्हा सातारा इथे आज श्री गजानन भंडारा आहे. श्री लाहिरी महाशय यांचा आज पुण्यदिन आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. समर्थ रामदास स्वामी हे एक थोर सिद्ध पुरुष होते. त्यांचे आराध्य दैवत तुळजा भवानी, प्रभू रामचंद्र आणि मारुती राय हे त्यांचे सर्वस्व होते. सूर्य आणि राम यांची उपासना त्यांच्या घरात परंपरेने चालत आलेली होती. समर्थांनी राम आणि मारुती जन्मोत्सव सुरू केले होते. लोक ह्या जाणीवेतूनच हे घडलेलं होतं. लोक याचा अर्थ अकृत्रिम नैसर्गिक सहजतेने वावरणारा समाज आहे. ती लोकांची नेमकी नाडी त्यांनी हेरलेली होती. लोकसंघटन, लोकसंग्रह आणि लोकजागरणास्तव त्याची खूप गरजही होती. पुढे लोकमान्यांनीही याच दृष्टीने छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि श्री गणेशोत्सव हे सुरू केले. आज हे उत्सव बळकट संघटन करताना दिसतात. समर्थांनी मठ मंदिरं उभारली. गाव तिथे मारुती मंदिर असाच जणू संकल्प सोडला आणि तो प्रत्यक्षात आणलेलाही दिसला. स्वधर्मातील कोणत्याही देवाला भजा हाच त्यांच्या साहित्यातून आपल्याला संदेश मिळतो. देवदेवतांच्या वर्णनाने, त्यांच्या पूजा अर्चनाने त्यांचं साहित्य ओतप्रोत भरलेलं दिसतं. त्यांनी व्यापक मानवधर्म रुजवला आणि लोकांच्या अंतःकरणाला जाग आणली. त्यांचं परंपरेशी नातं जोडून दिलं. त्यांनी आपल्या साहित्यातून ईश्वरोपासनाच केली. लोकशिक्षण दिलं, समाज प्रबोधन केलं. त्याचबरोबर त्यांच्या वाङ्मयाने राष्ट्र जागरण केलं. म्हणून समर्थ रामदास स्वामी हे राष्ट्रसंत म्हणून गणले जातात. स्वकालीन देशकाल परिस्थितीचं सजग आणि डोळस भान त्यांनी ठेवलेलं होतं. आध्यात्मिक साधना, तपश्चर्या, कृतिशील बोध, समाज आणि राष्ट्रधर्म यांच्या जागृतीवर भर दिलेले प्रबोधक, आनंदवन भुवनाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारे असे समर्थ रामदास स्वामी होते. आत्ता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: श्रोतेहो, आता ऐकूयात दादा कोंडके यांनी रचलेलं हे गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर आणि सहकारी यांचा.
1: हे अंजनीचा सुता, तुला राम

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्धविधी कसा करावा, भगवान विष्णूंचे 24 अवतार, नीतीसार, आयुर्वेदाचं महात्म्य, रत्नपरीक्षा असे अनेक विषय यामध्ये आहेत. सारांश रूपातील गरुड पुराणाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 26 सप्टेंबर. भगवंताला विसरणं ही आत्महत्याच. एकदा एका माणसाने पक्वान्न कशी तयार करावी हे शिकवण्याची शाळा काढली. त्या शाळेमध्ये तो मनुष्य शब्दांच्या सहाय्याने निरनिराळी पक्वान्न कशी तयार करायची हे आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगे. पण त्या विद्यार्थ्यांना घरी भाकरी करून खाण्यापुरतं पीठ देखील मिळत नसे. त्यांना त्या पक्वान्नांच्या ज्ञानाचा काय उपयोग होईल बरं? त्याचप्रमाणे वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वान्नांच्या ज्ञानासारखं आहे. जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो त्याला त्यापासून तसा काहीही फायदा होत नाही. जे ज्ञान व्यवहाराला लागू पडत नाही ते ज्ञान खरं असलं तरी आपल्याला उपयोगाचं नाही. आपल्यात आणि संतांमध्ये फरक हाच की आपण जगतासाठी देव मानतो तर संत देवासाठी जगत मानतात. खरं म्हणजे जी गोष्ट आचरायला अति सुलभ असते ती समजावून सांगायला फार कठीण असते. ती खरी अनुभवानेच जाणायची असते. ज्याचा अनुभव दुसऱ्यावर अवलंबून आहे तो अपूर्ण समजावा. म्हणजेच जेव्हा मिश्रणाने पदार्थाला चव येते तेव्हा ते दोन्ही पदार्थ अपूर्णच समजावेत. या जगात सर्व दृष्टीने पूर्ण असा एक भगवंतच आहे. त्याला विसरणं ही आत्महत्याच आहे. तेव्हा नेहमी त्याच्या सान्निध्यात म्हणजेच त्याच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा. सर्व कीर्तनांचं सार हेच असतं, फक्त मांडणी निराळी. रामरायांनी सर्व वानरांना सीतामाईचा शोध करायला सांगितला, जो तो हूं हूं करून शोधासाठी निघून गेला. परंतु मारुती अतिबुद्धिमान, त्याने सीतेला कसं ओळखायचं म्हणून विचारलं. त्यावर श्रीरामांनी तिचं पुष्कळ वर्णन केलं. ती सुंदर आहे म्हणून सांगितलं, परंतु सुंदर स्त्री कशी दिसते हेच त्याला माहीत नाही. तेव्हा श्रीराम प्रभू त्याला म्हणाले, तुला मी काय सांगतो हे कळलेलं दिसत नाही. तू आता एकच गोष्ट लक्षात ठेव की जिथे तुला राम नामाचा सारखा ध्वनी ऐकू येईल तिथे ती आहे म्हणून समज. तेव्हा ती खूण मारुती रायाला पटली. ज्याला भगवंताच्या नामाची खूण मनापासून समजली त्याच्या जन्माचं सार्थक झालं, त्याचा परमार्थ सफल झाला आणि त्याला जगात मिळवायचं बाकी असं काही राहिलंच नाही. मारुतीरायाची भक्ती फार मोठी. श्रीरामाला वाटलं याला आता काहीतरी चिरंजीव असं दिल्याशिवाय याचं समाधान होणार नाही. म्हणून चिरंजीव असं हे आपलं नाम त्याला त्यांनी दिलं. त्यामुळे या नामाबरोबर मारुतीही चिरंजीव झाला. सर्व संतांचं सांगणं आहे की मनापासून भगवंताचं नाम घ्या आणि आपलं कर्तव्य कर्म करा. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो वसंत निनावे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया समर्थ रामदास स्वामींची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा

इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। एक ब्राह्मण स्त्री आणि तिचा पती स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला आले होते। त्यांना मूल बाळ नव्हतं। दोघांना वाटलं की स्वामींची कृपा झाली तर कदाचित मूल होईल। दोघांचं सोवळं ओवळं अतिशय कडक होतं। ब्राह्मणांव्यतिरिक्त कोणाचाही नुसता स्पर्श जरी झाला तरी ती ब्राह्मण स्त्री लगेच स्नान करायची। दोघेही अक्कलकोटात स्वामींची सेवा करीत राहिले होते। त्या ब्राह्मण स्त्रीने स्वामींना आपली व्यथा 3 वेळेला सांगितली, परंतु स्वामी तिला आशीर्वादात्मक काहीच बोलले नाहीत। एक दिवस त्या ब्राह्मण स्त्रीने स्वामींपाशी हट्टच धरला आणि म्हणाली, स्वामी मला बाळ होईल ना? तेव्हा स्वामी म्हणाले, माते तुझ्या प्रारब्धी तो योग नाही। तेव्हा स्त्री म्हणाली, स्वामी प्रारब्धात नाही तर मग आम्ही देवाची पूजा कशाला करायची? देवाला कशाला साकडं घालायचं? स्वामींना तिची दया आली आणि त्यांनी 2 खारका तिच्या हातात ठेवल्या। म्हणले, हे घे 2 मुलगे। त्या ब्राह्मण स्त्रीला खूप आनंद झाला। तिने स्वामींच्या चरणांवर मस्तक ठेवलं आणि स्वामींचे आशीर्वाद घेऊन आपल्या गावाकडे निघाली। सायंकाळची वेळ होती। तिच्या मनात विचार आला, दिवसभरात अनेकांचे स्पर्श झाले आहेत, त्यामुळे आपल्याला विटाळ झाला आहे। म्हणून वाटेत एक तळ तिला दिसलं, तिथे ती गेली। जवळच्या मातीत तिने स्वामींनी दिलेल्या त्या 2 खारका पुरून ठेवल्या। स्नान केलं आणि घराकडे निघाली। खारका मात्र घ्यायची ती विसरली। मध्यरात्री तिला एकदम लक्षात आलं की स्वामींनी प्रसाद म्हणून दिलेल्या खारका तळ्याकाठच्या मातीत तशाच राहिल्या। सकाळ झाल्यावर ती पुन्हा तळ्याकाठी गेली, स्नान केलं आणि माती उकरून बघते, तो काय, खारकांच्या जागी 2 अंडी होती। ही अंडी कुठली म्हणून बघायला गेली तर ती अंडी फुटली आणि त्यातून 2 पक्षी बाहेर पडले आणि आकाशात उडून गेले। त्या स्त्रीला स्वामींचे शब्द आठवले, तुझ्या प्रारब्धात बाळ नाही। ती स्त्री पुन्हा स्वामींकडे जायला निघाली। ब्राह्मण सुद्धा तिच्या बरोबर निघाला। स्वामींच्या चरणांवर ती कोसळली आणि रडू लागली। स्वामी म्हणाले, पक्षी उडून गेले त्याला मी काय करू? तुझ्या नशिबात बाळ नाही, तू येथून निघून जा।

0: पाहू. स्वामींचे हे शब्द ऐकून तर ती अधिकच रडू लागली. स्वामींची करुणा भाकू लागली. बाळासाठी तिचा जीव व्याकुळ झाला होता. स्वामींना त्या स्त्रीची दया आली. त्यांनी तिच्या हातात नारळ दिला. स्वामी म्हणाले, माते जा, तुझी इच्छा पूर्ण होईल. बाईने तो नारळ घरी आणला. स्वामींचा प्रसाद म्हणून तिने नारळाच्या करंजा केल्या. स्वामींना तिने नारळाच्या करंजांचा नैवेद्य दाखवला. वर्षभराने त्या स्त्रीला गोरापान मुलगा झाला. स्वामींची अशा तऱ्हेनी तिच्यावर कृपाच झाली.
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.
0: ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राण प्रिय स्वामी भक्तांनो, दृढ श्रद्धा आणि स्वामी निष्ठा भक्ताला निश्चित फळ देते. करीत असलेल्या प्रपंचाची हेळसांड न करता किंवा घर सोडून एकांतात न जाताही तुम्ही भगवंताचं स्मरण करू शकता. प्रपंच परमेश्वरावर सोपवून आपण फक्त त्याच्या साक्षीने व्यवहार करायचे आणि सर्व वेळ त्याच्या नामातच राहायचं. त्यात खूप सुख आणि समाधान लाभतं. एकदा का तुम्ही नामस्मरणात दंग झालात की प्रारब्धाच्या रेषा सुद्धा बदलू शकतात. सत्संग, नामस्मरण आणि स्वामी दर्शन ह्या बळावर तुम्ही समाधानी व्हा, एवढंच माझं सांगणं आहे.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेले काही अभंग.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.
2: विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

चे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होणार आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 75वा श्लोक आपण पाहणार आहोत. समस्तामध्ये सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधून पाहे. जीवा संशयो वावुगा तो त्यजावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. ह्याच्यामध्ये समर्थ म्हणतायत, समस्तामध्ये सार साचार आहे. साचार म्हणजे खरोखर समस्तामध्ये, समस्त ज्या साधना सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये सार असं जर काही असेल तर नामस्मरण हे सारभूत साधन आहे, सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे. ते कसं आहे याचं वर्णन ह्याच्या आधीच्या श्लोकातही येऊन गेलेलं आहे. समर्थाने ते सांगितलेलं आहे. सहज आहे, सोपं आहे, फुकटचं आहे, बिनकष्टाचं आहे, पण सार आहे. असं जर असेल बिनकष्टाचं, खर्चाचं, खर्चाचं, मग त्याला काही फारसा अर्थ नसेल. कारण ज्याला काही कष्ट पडतात, पैसे पडतात, ते मोलाचं असा आपल्या व्यवहारामध्ये हिशोब असतो आणि त्यामुळे हे आपण क्षुल्लक समजतो. ते म्हणतात तसं नाही आहे. सर्व साधनांच्यामध्ये महत्त्वाचं जर काही असेल, कुणालाही करता येण्यासारखं जर असेल तर नाम हे सार आहे. म्हणून समस्तामध्ये सार साचार आहे, कळे ना तरी सर्व शोधून पाहे. तुला जर हे कळत नसेल, सांगून लक्षात येत नसेल तर शास्त्रग्रंथ वाचून पहा, संतांची वचनं तपास, त्यांनी काय म्हटलं आहे त्याच्यामध्ये, त्यांचा अनुभव काय आहे. ते जे बोलतात ते अनुभवातून बोलतात, प्रचितीविनं बोलणे नाही त्यांचं. प्रचिती घेतात आणि मग बोलतात. समर्थांनी जसं सुरुवातीला म्हटलं दासबोधाचं, आणि मुख्य आत्मप्रचिती. आत्मप्रचिती घेऊन मी हा दासबोध लिहिलेला आहे. तसं समर्थांचं सांगणं जे असतं ते आत्मप्रचितीतलं असतं. शास्त्र जी लिहिली आहेत ती देखील प्रचितीतून घेतलेली आहेत. त्यामुळे आपल्याला जर का त्याच्याबद्दल शंका असेल, खरोखरच नामाचं महत्त्व काय जाणून घ्यायचं झालं, ते शास्त्रग्रंथ वाचा, संतांची वचनं वाचा. उगीचच आपापल्या कल्पनेने जीवा संशयो वावुगा तो त्यजावा. जीवाला जर संशय असेल, नुसतं रामराम म्हणून काय होणार? आम्ही म्हटलं पुष्कळ, काय उपयोग आहे त्याचा? म्हणजे ते इतक्या क्षुल्लक तऱ्हेनं त्याला तुम्ही मोजता, तुच्छ समजता, तसं करू नका. नामाचं महात्म्य तुम्हाला कळत नसेल तर जी मोठी मंडळी सांगून गेली त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्याच्याबद्दल संशय निर्माण करू नका. म्हणून वावुगा संशय म्हटला आहे, व्यर्थ संशय निर्माण करू नका, तो त्याजावा, पूर्ण टाकून द्या. संशयरहित अवस्था झाली पाहिजे साधकाची. सद्गुरू भेटले तर सद्गुरू जे सांगतील ते सद्गुरू वचनी विश्वासपूर्ण असं सच्चिष्ठाचं लक्षण सांगितलं आहे. सद्गुरू बघताना तपासून घ्यावेत हे सद्गुरूच आहेत का नाही म्हणून. आणि एकदा जर ते सद्गुरू आहेत असं झालं, पटलं आपल्याला, अनुभव आला, तर मात्र ते सांगतील ते साधना विश्वास ठेवून करायचे. तर त्यांनी आपल्या अनुभवातून तुम्हाला योग्य असेल ते सांगितलं आहे. जसं केमिस्टच्या दुकानात पुष्कळ औषधं असतात, ती आपण परस्पर घेत नाही. ते जेव्हा डॉक्टरकडून सांगितलं जातं तेव्हा आपण ते घेतो, कारण त्याच्या पाठीमागे अनुभवाचा भाग असतो. ते जसं आहे तसं एखादं साधन कुणीतरी सांगितलं म्हणून आणि सद्गुरूंनी सांगितलं, संतांनी सांगितलं म्हणून जे केलं जातं त्याला मोल आहे. त्याच्याविषयी संशय ठेवू नका. जीवा संशयो वाऊ गातो त्याजावा, प्रभाते मनी रामचिंतीत जावा। म्हणून पहा, समस्तामध्ये सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधून पाहे, जीवा संशयो वावुगा तो त्यजावा, प्रभाते मनी रामचिंतीत जावा। जय जय रघुवीर समर्थ।

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

संगीतकार आशिष केसकर यांनी संगीतबद्ध केलेला समर्थ रामदास स्वामी यांचा अभंग ऐकूया. स्वर अद्वैत केसकर.

श्रोतेहो, संत जनाबाईंची भक्तिरचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्धविधी कसा करावा, भगवान विष्णूंचे 24 अवतार, नीतीसार, आयुर्वेदाचं महात्म्य, रत्नपरीक्षा असे अनेक विषय यामध्ये आहेत. सारांश रूपातील गरुड पुराणाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होणार आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0: श्रोतेहो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या. रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे मुकुंदराज गोडबोले यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना। स्वर आहे गीता दत्त आणि सहकारी यांचा।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना। संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे SR चक्रवर्ती यांचं आणि स्वर आहे हेमंत कुमार यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन. शब्द आहेत चलो मन वृंदावन की ओर.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोते हो, आता ऐकूया संत सेना न्हावी यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

ಮಂಗಲಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोतेहो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज शनिवार, भाद्रपद पौर्णिमा, अर्थात 26 सप्टेंबर 2026. आजचा नक्षत्र आहे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र. आज रात्री 10:18 पौर्णिमा आहे. आज कुलधर्माचा दिवस आहे. भागवत सप्ताह समाप्तीचा आजचा दिवस. संन्यासीनाम चातुर्मास्य समाप्ती आज होत आहे. मसूर तालुका कराड इथे आज श्री गणेश यात्रा आहे. भरत गाववाडी जिल्हा सातारा इथे आज श्री गजानन भंडारा आहे. श्री लाहिरी महाशय यांचा आज पुण्यदिन आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. समर्थ रामदास स्वामी हे एक थोर सिद्ध पुरुष होते. त्यांचे आराध्य दैवत तुळजा भवानी, प्रभू रामचंद्र आणि मारुती राय हे त्यांचे सर्वस्व होते. सूर्य आणि राम यांची उपासना त्यांच्या घरात परंपरेने चालत आलेली होती. समर्थांनी राम आणि मारुती जन्मोत्सव सुरू केले होते. लोक ह्या जाणीवेतूनच हे घडलेलं होतं. लोक याचा अर्थ अकृत्रिम, नैसर्गिक, सहजतेने वावरणारा समाज आहे. ती लोकांची नेमकी नाडी त्यांनी हेरलेली होती. लोकसंघटन, लोकसंग्रह आणि लोकजागरणास्तव त्याची खूप गरजही होती. पुढे लोकमान्यांनीही याच दृष्टीने छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि श्री गणेशोत्सव हे सुरू केले. आज हे उत्सव बळकट संघटन करताना दिसतात. समर्थांनी मठ मंदिरं उभारली. गाव तिथे मारुती मंदिर असा जणू संकल्प सोडला आणि तो प्रत्यक्षात आणलेलाही दिसला. स्वधर्मातील कोणत्याही देवाला भजा हाच त्यांच्या साहित्यातून आपल्याला संदेश मिळतो. देवदेवतांच्या वर्णनाने, त्यांच्या पूजा अर्चनाने त्यांचं साहित्य ओतप्रोत भरलेलं दिसतं. त्यांनी व्यापक मानवधर्म रुजवला आणि लोकांच्या अंतःकरणाला जाग आणली. त्यांचं परंपरेशी नातं जोडून दिलं. त्यांनी आपल्या साहित्यातून ईश्वरोपासनाच केली. लोकशिक्षण दिलं, समाज प्रबोधन केलं. त्याचबरोबर त्यांच्या वाङ्मयानी राष्ट्र जागरण केलं. म्हणून समर्थ रामदास स्वामी हे राष्ट्रसंत म्हणून गणले जातात. स्वकालीन देशकाल परिस्थितीचं सजग आणि डोळस भान त्यांनी ठेवलेलं होतं. आध्यात्मिक साधना, तपश्चर्या, कृतिशील बोध, समाज आणि राष्ट्रधर्म यांच्या जागृतीवर भर दिलेले प्रबोधक, आनंदवन भुवनाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारे असे समर्थ रामदास स्वामी होते. आता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानाने परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

पुराण हा वेदांचा आत्मा आहे. आत्मा पुराणम वेदानाम, पुराण हा वेदांचा आत्मा आहे. तो वेदांताची प्रस्थानत्रयी उपनिषद आहेत, ब्रह्मसूत्र आहेत, एकापेक्षा एक अवघड आहेत. उपनिषद हे श्रुतीप्रस्थान आहे, ब्रह्मसूत्र हे न्यायप्रस्थान आहे, आणि भगवद्गीता हे स्मृतीप्रस्थान आहे. पण नावातच तिचं सोपेपण आहे, भगवंतांनी गायलेलं तत्वज्ञान. तसं पुराणांनी तत्वज्ञान गायलंय, जे वेदांनी पाहिलंय, जे षडांगांनी सोपं केलंय, आणि जे स्मृतींनी दर्शन घेऊन लोकांना समाधान करून दिलेलं आहे, ते पुराणांनी म्हणाले सोप्या शब्दामध्ये गायलेलं आहे. पुराणांची जी व्याख्या सांगितली आहे ती व्याख्या अशी आहे, पुरा नवम भवती. पुरा नवम भवती म्हणाले जे प्राचीन असूनही नित्य नूतन असतं. सनातनत्व आहे का पुराणांना? हो म्हणाले, पुराणांना सनातनत्व आहे. पण पुराणं ही नित्य नूतन आहे. या काळात सुद्धा पुराणांचा विचार केला तर पुराणांच्या ठिकाणी कालबाह्य काही नाही असं त्यांनी वर्णन केलं आहे. आणि ते म्हणतात की यस्मात् पुरा ह्यनतिदं पुराणं तेन तत् स्मृतम. म्हणाले जे प्राचीन परंपरेची कामना करते त्याला पुराण असं म्हटलं आहे. नित्य नूतन आहे ते. त्याच्या ठिकाणी जसं ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे ना की हे तत्वज्ञान कसं आहे, तेव्हा शंकर म्हणतात हे देवी तुझ्या सौंदर्यासारखं हे तत्वज्ञान नित्य नूतन आहे. तसं पुराण म्हणतं की फार सनातन विषय आम्ही मानतो पण तुम्ही केव्हाही तो वाचायला घ्या, तो नित्य नूतन आहे. आता पुढचा विषय की इतिहास आणि पुराण याच्यामध्ये महत्त्व कुणाला द्यायचं, इतिहासाला का पुराणाला? कुणाला इतिहास म्हणायचं, कुणाला पुराण म्हणायचं? त्यांनी सांगितलं की पुराण कालामध्ये इतिहासाला सुद्धा पुराणच म्हणत होते, त्याच्यामध्ये भेद नव्हता, आणि पुराणालाही इतिहासच समजत होते. पण तरीही एकावेळी इतिहास शब्द आला तर पुढच्या वेळी पुराण शब्द येत असे. म्हणजे महाभारतामध्ये महाभारत हा इतिहास आहे म्हणताना महाभारतानी आपण पुराण आहोत असंसुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे इतिहाससुद्धा पुराणच आहे. आणि त्यामुळे प्राचीन काळामध्ये इतिहास आणि पुराण यांच्यामधला भेद दाखवणारी सीमारेषा अस्पष्ट होती. आणि इतिहास म्हणून आपण पहा, ज्या कथा रामायणात आलेल्या आहेत, ज्या कथा महाभारतात आलेल्या आहेत, त्या पुराणात आलेल्या आहेत. संदर्भ वेगळे आहेत, वेगळा वेगळा विषय समजून देण्याकरता आले आहेत, पण कथा एकमेकांच्यामध्ये येत गेलेल्या आहेत. आणि मग म्हणाले कालांतराने काय झालं की कालांतराने पुराण आणि इतिहास ह्याच्यामध्ये भेद आणि हे वेगळेपण त्यांनी त्या ठिकाणी निर्माण करून ठेवलं. शंकराचार्यांनी छांदोग्य उपनिषदाच्या भाष्यामध्ये असं म्हटलेलं आहे की लक्षात घ्या म्हणाले की पुरुरवा आणि उर्वशीची कथा, म्हणजे यांचंच उदाहरण आहे आपल्या श्रीमद आद्य शंकराचार्यांचं, की पुरुरवा उर्वशीची जी कथा आहे तो इतिहास आहे, आणि जो सृष्टिक्रम सांगितलेला आहे तो सृष्टिक्रम हा पुराण म्हणायला हरकत नाही, सनातन आहे. पुराण शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्याकरता शंकराचार्य म्हणतात की सृष्टीचा क्रम आहे ती पुरुरव्याची आणि उर्वशीची कथा हा इतिहासाचा कथा भाग ठरतो, पण सृष्टिक्रम हा सनातन आहे आणि म्हणून तो पुराणाचा भाग ठरतो. म्हणजे पुराणाचं महत्त्व शंकराचार्यांनी त्यांच्याही काळामध्ये पुन्हा पटवून दिलेलं आहे. त्याच्या प्राचीनत्वाचा जो उल्लेख केला आहे पुराणांच्या, कालदृष्ट्या आधुनिक विद्वानांनी काढलेला कालक्रम आपण काही दुर्दैवानी स्वीकारू शकत नाही, परंतु त्याच्यामागे असणारा जो तर्कविचार आहे तेवढा आपल्या पुढे मांडायला आधुनिकांचा नाही, ज्याचे मुळात ऋग्वेदात अथर्ववेदात उल्लेख आहे त्याचा विचार करायला हरकत नाही. त्यांनी ऋग्वेदामध्ये एका ठिकाणी पुराण शब्द आलेला आहे आणि तिथे तो विशेषण रूपाने पुराण आहे. म्हणजे तो परमात्मा पुरुष जो आहे तो कसा आहे, पुराण पुरुष आहे, सनातन पुरुष आहे, या अर्थाने पुराण शब्द आलेला आहे. आणि तिथला जो प्राचीन हा जो शब्द आहे तो पूर्वकाली झालेला अशा पण अर्थाने आलेला आहे, की तो पुराण म्हणजे सनातन म्हणून किंवा जे पूर्वकाली होऊन गेलेलं आहे या अर्थाने. पण म्हणाले अथर्ववेदामध्ये जो पुराण शब्द आलेला आहे त्या ठिकाणी मात्र स्वच्छ, ज्याला आम्ही आज पुराण म्हणतो त्याच अर्थाचा पुराण शब्द आहे. रुचस्सामानी छंदांसी पुराणम ययुषासह उच्छिष्टा जझिरे सर्वे दिवी देवा दिवी श्रिता. त्यांनी असं म्हटलं की ऋचा ऋग्वेद
किंवा प्रकार म्हणा ऋचा म्हणून, सामानी साम ज्याचं गायन केलं जातं तो सामवेद साम, नंतर छंद पुराण यजुर्वेदासहित म्हणजे यज्ञाच्या संहितेसहित त्यांनी सांगितलं काय उच्छिष्ट, कुणाला उच्छिष्ट म्हटलं आहे, परमात्म्याला म्हटलेलं आहे, ज्याच्यापासून निर्माण होतो तो परमात्मा म्हणजे परमेश्वर त्याला असं म्हटलं जातं की हे सगळं जगत त्याचं उच्छिष्ट आहे म्हणजे त्यांनी निर्माण करून दिलेलं आहे. आणि म्हणून उच्छिष्टा जज्जिरे म्हणाले की त्याच्यापासून उत्पन्न झालेलं कोणकोण आहेत, तो स्वर्गलोक आहे आणि स्वर्गलोकात निवास करणारे देवसुद्धा आहेत. म्हणजे कुणाबरोबर कोण निर्माण झालं काय सिद्ध करतोय आपण आत्ता, पुराणांचं सनातनत्व, पुराणांचं पुराणपण. अलीकडच्या लोकांनी काय केलं, या 20 सनानंतर अलीकडे पुराणं झाली आहेत, कशातलं काय उचललं आहे आणि पुराण म्हटलं आहे, म्हणून त्याच्याकरता उल्लेख आहे हा. की जेव्हा देवदेवता निर्माण झाल्या, जेव्हा छंद निर्माण झाला, जेव्हा साम निर्माण झाला, जेव्हा रुक निर्माण झाला, ऋचा निर्माण झाल्या, तेव्हाच पुराण निर्माण झालं. ते त्याच्याच इतकं सनातन आहे, त्याच्याच इतकं अनादी आहे. आणि म्हणून गोपथ आणि शतपथ ब्राह्मणामध्ये सुद्धा पुराणांचा अनेक वार उल्लेख आला आहे, त्याचाही उल्लेख केला आहे त्यांनी. आणि त्यांनी असं सांगितलं आहे की कल्प रहस्य ब्राह्मण उपनिषद इतिहास अन्वाख्यान पुराण ह्या सगळ्यांना बरोबर घेऊनच वेद निर्माण झाला. म्हणजे वेदाची निर्मिती ह्या सगळ्यांच्याच बरोबर झालेली आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे की ह्याचं इतिहासाबरोबर ह्या पुराणांचं पठण करण्याचं फल त्यांनी ब्रह्मयज्ञ प्रसंगी काय आहे त्याचं वर्णन केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की त्याचा लाभ देवांना मधुपूर्त आहुती प्राप्त होऊन होतो असं त्यांनी वर्णन केलं आहे. आणि तिथेच दुसऱ्या एका ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे की अश्वमेध यज्ञ जेव्हा संपन्न होतो किंवा त्याची सुरुवात होते असं म्हणा, कारण वर्षभराचा यज्ञ आहे अश्वमेध, काही लगेच होणारा यज्ञ नाही आहे. आणि त्या यज्ञकाळामध्ये हा पुराण वेद म्हटला आहे हा शब्द. आता पुराणाला नुसता पुराण शब्द वापरला नाही, पुराण हा वेद आहे. जसा आपलं महाभारत हा इतिहास आहे आणि तो पंचम वेद आहे असं म्हटलं आहे, तसं पुराण हा वेद आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की हा पंचम वेद आहे तो ऐकवावा. छांदोग्य उपनिषदामध्ये सनत, आता हे नारद पुराणसुद्धा सनत कुमार आणि नारद यांचा संवाद आहे, पण छांदोग्य उपनिषदामध्ये सुद्धा एक प्रकरण आहे ज्याच्यामध्ये नारद आणि सनतकुमारांचा संवाद आहे. त्याच्यामध्ये नारदांनी सनतकुमारांना विनंती केलेली आहे की मी अनेक विद्यांचं अध्ययन केलेलं आहे, अनेक शास्त्रांचं अध्ययन केलं आहे, अनेक शास्त्रांमध्ये मला गती आहे, पण मला आपल्याकडून ब्रह्मविद्या शिकायची आहे. आणि ब्रह्मविद्या शिकण्याकरता म्हणून ते सनतकुमारांकडे आले. तर तिथेही त्यांनी सनतकुमारांना सांगताना म्हटलं आहे की मी पुराणांचा अभ्यास केला आहे. म्हणून त्यांचं म्हणणं असं की छांदोग्याचा उल्लेख मुद्दाम का करायचा, कारण अशी धारणा आहे आपल्याकडे की कालाच्या दृष्टीने तुम्ही कितीही मागे जायचं आहे किंवा नाही म्हणा, पण छांदोग्य उपनिषद सर्वात पुरातन आहे हे सगळ्या कालाची मारामारी करणाऱ्यांना मान्य करावं लागतं. त्यामुळे छांदोग्यामध्ये जे पुराणाचा उल्लेख आहे तो पुराण तितकेच सनातन आहेत, पुराण तितकेच पुराण आहेत. आणि अश्वलायन गृहसूत्रात सुद्धा त्या पुराण पठणाचा उल्लेख केला आहे. आणि त्यात त्यांनी असं म्हणलंय की यद ब्राह्मणांनी कल्पान गाथा नारशंसी इतिहास पुराणांनी म्हणाले अमृतस्य कुल्या. त्यांनी असं म्हटलंय की जिथे ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण ग्रंथ, जिथे कल्पसूत्र, नाराशंसी म्हणजे गाथा, पुढे आपण घेणारच आहोत तो विषय, नाराशंसी गाथा म्हणजे श्रेष्ठ नरवरांच्या गाथा, श्रेष्ठ पराक्रमी पुरुषांच्या, श्रेष्ठ सज्जनांच्या, श्रेष्ठ विद्वानांच्या गाथा म्हणजे कथा किंवा त्यांचं जीवनचरित्र जे गायलं जातं ते जे आहे त्याला नाराशंसी गाथा असं म्हणतात. आणि इतिहास आणि पुराण यांचा स्वाध्याय करणारा जो गृहस्थ आहे तो अमृताची सरिता आपल्या पूर्वजांना म्हणजे पितरांना प्राप्त करून देतो, हे त्याचं फल सांगितलं आहे. की पुराण वाचावंच वाचावं. आता आपण बघितलं की वेदाचा अभ्यास करून भागत नाही, पुराणांचा अभ्यास करावाच करावा असा आग्रह आहे. आणि त्यामुळे अनेक आपल्याला उदाहरणं देता येतील. महाभारतामध्ये पुराणाचा सामान्य रूपाने उल्लेख आला आहे, पुराणांच्या कथा महाभारतामध्ये घेतल्या आहेत. महाभारतामधल्या अनेक कथांच्या संदर्भामध्ये आपल्याला विचार करता येईल की त्या पुराणामधून आलेल्या आहेत.
आणि पुन्हा त्या ठिकाणी एक स्मरणात ठेवता येईल की त्यावेळी इतिहास आणि पुराण ह्याच्यामध्ये भेद नव्हता. पुराणातली कथा ही ऐतिहासिकच होती आणि इतिहासामध्ये आलेलं वर्णन हे पुराणांच्या आधाराने आलेलं असलं तरीसुद्धा इतिहास सोडून नव्हतं. आता त्या पुरुषांचा काल कोणता असेल, तो कथाभाग घडला त्यावेळेची स्थिती काय असेल किंवा काळाच्या ओघात किती लुप्त झालं आहे हे आम्हाला माहिती नाही आहे. त्यामुळे आज आम्हाला तो काल जरी उपलब्ध नसला तरीसुद्धा तो आमचा इतिहास आहे. कारण दुर्दैवानी आमचा विद्वान हा या सर्व गोष्टींना असेल असू शकेल. महाभारत ही कथा आहे का काय आहे, म्हणजे आमचं भगवद्गीता ही कथा आहे, भगवंतानी गायलीच नाही. महाभारत जर कथा असेल तर ते काय कोणीतरी बसून किंवा व्यासांना आपलं करमत नव्हतं म्हणून लिहिलेलं आणि भगवंताच्या नावाने त्या ठिकाणी जरा त्याला खप उभारा होईल म्हणून लिहिलेलं आहे. कारण हल्ली जसं आहे ना की संतांची चरित्र हल्ली बरी खपतात, ते जरा चलनी नाणं आहे. म्हणून कुठला नवीन विषय नाही मिळाला की एखाद्या संताचं चरित्र घ्यावं आणि आपल्याला पाहिजे तसं विकृत करावं. तसं अलीकडे आमचा रामायण आणि महाभारत हा मान्य असलेला सिद्ध असलेला त्याच्या खुणा ठिकठिकाणी पसरलेल्या आहेत. आमच्या साऱ्या भारतभरामध्ये एक एक स्थळ आम्हाला ते घडून गेलं आहे याची साक्ष देतं. तरीसुद्धा हा इतिहास आहे का याच्यापुढे आमच्या विद्वानांच्या समोर क्वेश्चन मार्क आहे, त्यांच्यापुढे प्रश्नचिन्ह आहे. या दुर्दैवाला आपण काय करावं. पण इथे त्यांनी पुढे असं म्हटलं आहे की पुराणांचा गौरव करताना सुद्धा महाभारतानी म्हटलेलं आहे की हे पुराण हे जे शास्त्र आहे किंवा पुराण हे जे ग्रंथ आहेत ते सिद्ध ग्रंथ आहेत. आणि पुराणांचा गौरव करताना ते म्हणतात की मनुस्मृती, सांगवेद, चिकित्साशास्त्र, म्हणाले हे सगळे ईश्वराच्या आज्ञेने निर्माण झालेले ग्रंथ आहेत. त्यामुळे पुराणांनाही ते स्थान आहे हे त्यांनी सांगितलं. रामायणामध्येही त्यांनी सांगितलं, अनेक पुराणांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि मनुस्मृतीमध्ये पुराणांचा गौरव आला आहे. त्यांनी त्याच्यामध्ये मनुस्मृतीनी असं म्हटलंय की पितृश्राद्धाच्या वेळी निमंत्रित ब्राह्मणांना यजमानांनी स्वाध्याय वेद ऐकवावा आणि तसंच धर्मशास्त्र, आख्यान, इतिहास, पुराणं आणि खिलसूत्र ऐकवावीत, त्या यजमानांनी ऐकवावीत. म्हणजे यजमान जर समर्थ असेल तर त्यांनी स्वतः ऐकवावीत आणि नसेल तर त्या क्षेत्रातल्या समर्थ लोकांना बोलावून ती ऐकवावीत असं म्हटलंय. आता पुराणांचं मूळ कशामध्ये आहे हा प्रश्न आहे. आता त्यांनी असं म्हटलंय की पुराणांचा उगम कशामधून झाला आहे. कारण हे मूळ पुराण जे आहे किंवा पुराणातल्या ज्या कथा आहेत, गाथा आहेत किंवा जे राजवंशांची वर्णनं आहेत, ज्याप्रमाणे वेदोराशी विखुरलेल्या होत्या, जसे वेद व्यासांनी सुसूत्र केले आणि चार भागांमध्ये त्यांची विभागणी केली, विषयवार केली आणि त्यांनी त्याच्याकरता काही निकष लावले आणि त्या निकषांनुसार वेदांचं जसं वर्गीकरण केलं तसं म्हणाले पुराणांचं सुद्धा वर्गीकरण केलं. आणि ते करताना काय निकष होते किंवा काय काय गोष्टी विचारात घेतल्या, त्या काळात उपलब्ध असलेल्या कथा, त्या काळात उपलब्ध असलेल्या गाथा, त्या काळात उपलब्ध असलेली राजवंशांची वर्णनं, ती सगळी एकत्र केली. आणि हे सगळं कोण करत असे, त्या काळामध्ये राजवंशांची वर्णनं आणि निरनिराळ्या प्रकारची माहिती ही सूत, मागध आणि बंदी, आपण ते म्हणतो ना आपण जेव्हा रामायण वाचतो त्याच्यामध्ये आपल्याला मागध, सूत, बंदी यांचं वर्णन येतं की त्या बंदीजनांनी, त्या भाटांनी, त्या चारणांनी त्या ठिकाणी गायन केलं, स्तुती केली, विषय मांडला. तर त्यांनी असं म्हटलंय की यांच्याकडे ते कार्य होतं आणि या लोकांनी पुराणांचा संग्रह त्यांच्याजवळ असे आणि या लोकांनी तत्कालिक राजाची सेवा करून हा विषय जपला होता, साठवला होता. आणि निरनिराळ्या राजांच्या पराक्रमाची गाथा त्यांच्याकडे एकत्र होती. म्हणजे किती काळापासूनचा संग्रह होता आपण कल्पना करा. आणि त्यांनी म्हटलं की हा जो देवदेवतांच्या विषयी ऋषी राजे यांच्या वंशावळी ठेवणं, नंतर महात्म्यांचं काव्यद्वारा, जसं आज आपण महाकाव्य रचतो, सावरकरांवर महाकाव्य लिहिलं, प्रभू रामचंद्रांच्यावरती महाकाव्य झालं, अशी अनेक अभिजात महाकाव्य कालिदासापासून सगळ्यांनी रचली आहेत, तशी महाकाव्य ते रचत असत. आणि तो त्यांच्या राजपुरुषांच्या गुणांचा सनातन ठेवा ते जतन करून ठेवत असत. म्हणजे आपण वेदकाळापासून जर कल्पना केली तर एका बाजूला यज्ञसंस्था आहे, एका बाजूला वैदिक आहेत, ब्राह्मण आहेत, दशग्रंथी ब्राह्मण आहेत,
स्मृतिग्रंथांचा विचार करणारा आणि काळाप्रमाणे स्मृती निर्माण करणारा ऋषीवर्ग आहे आणि त्याचवेळी समाजाला प्रबोधन करणारा पुराणिक पण आहे, तो पुराण सांगणारा पण वर्ग आहे. आणि ते आपल्या वैदिक ऋषी जशी आपल्या सूक्तातून देवतांची उपासना करत असत, तसं समाजातल्या श्रेष्ठ पुरुषांच्याबद्दल त्यांचा महिमा गाण्याचं काम या माध्यमामधून हे मागध, हे बंदी किंवा हे सूत करत असत. आणि त्यामुळे ह्या नरांच्या गाथा समाजातल्या लोकांच्या गाथा सांगतात म्हणून याला नारशंसी गाथा असं वर्णन त्यांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. वेदकाळामध्ये यज्ञसंस्था प्रभावी होत्या, वर्षभर अश्वमेध यज्ञ चालत असत, 12-12 वर्षांचं यज्ञाचं सत्र असे, अशा यज्ञ मंडपामध्ये या सूतांना बोलावलं जाई आणि त्यांनी तिथे जायचं आणि या आख्यानं सांगायची. त्या आख्यानांना परिप्लव आख्यानं अशी संज्ञा होती की रंगवून आख्यान सांगायचं, माणसाचं मनोरंजन झालं पाहिजे. जसा आज आमचा कीर्तनकार आहे, त्याला कोणतंही एखादं आख्यान फार रंजक करून सांगणं ही त्याच्याकडे हातोटी असावी लागते, तसे ते मोठे ऋग्वेद काळापासून हे परिप्लव आख्यानं सांगण्याचा प्रघात होता असा इथे उल्लेख आहे. म्हणून पुराणांच्या रचनेचा आरंभही ऋग्वेद काळचा म्हणजे अनादी आहे. इथे त्यांनी आधीच आपण सिद्ध केलं आहे की वेदांच्या बरोबरच पुराणं निर्माण झाली. त्याच्यानंतर त्यांनी 12-12 वर्षांच्या सत्रामध्येही या अशा प्रकारे पुराणं गायली जात असत आणि समाजामध्ये पौराणिक संस्कृती किंवा पुराणांनी सांगितलेला विषय किंवा तत्त्वज्ञान समाजात रुजलेलंच होतं. म्हणजे समाजामध्ये काही फक्त आज ज्या प्रकारची टीका ह्या वैदिक धर्मावर केली जाते की सगळं जे ज्ञान आहे ते ह्या ब्राह्मणांनी आपल्या ठिकाणी एकत्र करून ठेवलं, ज्याला वेदाचा अधिकार आहे असा फार सीमित वर्ग ठेवला आणि तो फक्त ज्ञानी राहिला हा अज्ञानी राहिला असं मुळीच नाही आहे. हा सगळ्या समाजाला वेदामध्ये जे आहे त्याचं ज्ञान खुलेपणाने प्राप्त होतं. किंबहुना आजही बघितलात तर वेद समाजामध्ये जितका अभिसरित झाला आहे त्याच्यापेक्षा पुराण अधिक अभिसरण झालेलं आहे. आणि तेव्हाही असंच होतं, समाजातला सर्व वर्ग हा पुराणाच्या ठिकाणी आकृष्ट होता, पुराणाने ज्ञान करून घेत होता. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलं की ह्या यज्ञसंस्थेमध्ये तर ही दोन्ही माणसं एकत्र असत. जसं आज आपल्या कार्यक्रमांच्या मध्ये तुम्ही बघा, कार्यक्रम सकाळपासून संध्याकाळपर्यंत असले तर सकाळी प्रवचनं असतात, काही वेदमंत्रांचं पठण असतं, सकाळी यज्ञ होतो आणि जिथे यज्ञ चालू असतो तिथे दुपारी पुराण असतं, तिथे दुपारी कथा कीर्तन असतं. यज्ञसंस्थेमध्ये वेद आणि पुराण हे दोघे एकत्र उपलब्ध आणि उपस्थित असत, दोघांचं महात्म्य एक सारखं होतं. पुराणं सर्व शास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम, म्हणाले सर्व शास्त्रांना धरून असलेलं हे जे पुराण आहे ते पहिल्या प्रथम ब्रह्मदेवानी निर्माण केलं. म्हणजे पुराणाचा निर्माता कोण किंवा द्रष्टा कोण, तर ब्रह्मदेव आहे, त्यांनी पहिल्यांदा निर्माण केलं. त्याच्या पुढे काय झालं, व्यासांनी जशी वेदांची व्यवस्था लावली तसं भगवान व्यासांनी ही जी ब्रह्माची म्हणजे ब्रह्मदेवाची ही जी संग्रहित पुराण गाथा आहे, वेगवेगळ्या प्रकाराने संग्रह होता त्याचा, ती घेतली. त्याच्यामध्ये ह्या राजवंशाच्या कथा आहेत, गाथा आहेत, आख्यानं आहेत. समाजामध्ये उपलब्ध असलेला जो जो ज्ञानाचा भाग आहे, शास्त्र आहेत, कला आहेत, पुराणं आहेत, ज्याला आता आपण पुराण म्हणतो, पण त्या प्रकारे ज्या सनातन पुराण म्हणजे सनातन आलेल्या कथा आहेत, त्या सगळ्यांना एकत्र करून या सगळ्यांचा आश्रय करून ही सगळी उपकरणं ही सगळी साधनं एकत्र केली आणि व्यासांनी आपल्या ठिकाणी 18 पुराणांची निर्मिती केली. हा सगळा जो भाग होता, सगळा कथावस्तूंचा भाग, आणि त्याला एकत्र करून त्यांनी पुराण निर्माण केली. आता ह्या पुराणांच्या ठिकाणी काय असतं किंवा व्यासांनी या पुराणांच्यामध्ये काय काय संग्रहित केलं, त्या ठिकाणी त्यांनी आपले काही भाग इथे प्रकट केलेत. त्यांनी असं म्हटलं आहे की ह्या पुराणांच्यामध्ये आख्यान म्हणजे आख्यान कशाला म्हणायचं, जे जो वक्ता ते आख्यान करतो आहे, सांगतो आहे, त्या वक्त्यांनी ते प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, ते पाहिलं आहे आणि त्यांनी ते रचलं आहे आणि त्यांनी ते लोकांना सांगितलं आहे की हे बघा हे मी पाहिलं आहे म्हणून हे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे
अगदी पहिलं प्रमाण आहे ज्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतो ते. नंतर उपाख्यान. आता मी ह्या गावात राहते आणि बंगालमध्ये काही घडलं आहे, बंगालमधली व्यक्ती माझ्याकडे आली आहे, ती इथे आल्यानंतर जेव्हा आपल्याला सांगते आहे की मी बंगालमध्ये अमुक एक गोष्ट पाहिली, त्या ठिकाणी मी त्याचा अनुभव घेतला, असे असे ग्रस्थ, अशी अशी परिस्थिती, असं असं घडलं, हे जेव्हा त्यांनी येऊन सांगितलं, त्याचं कथन केलं, तेव्हा त्याचं श्रवण करून त्याच्यावरून आख्यानं सांगणं, त्याला उपाख्यानं असं म्हणतात. त्यांनी सांगितलं अशी उपाख्यानं त्याच्यामध्ये एकत्र केली आणि नंतर गाथा, वेद, ब्राह्मण, उपनिषद याच्यामध्ये ज्या प्राचीन कथा आहेत, वेदामध्ये कथा आहेत, उपनिषदांमध्ये कथा आहेत, कितीतरी कथा आहेत उपनिषदांमध्ये सुद्धा, आणि अशा ज्या ब्राह्मणांमध्ये कथा आहेत, त्या ज्या कथा आहेत ज्याच्यामध्ये राजांच्या असामान्य शौर्याची, त्यांच्या दानशूरतेची, त्यांच्या ठिकाणी असलेल्या धर्माच्या आचरणाबद्दलच्या आग्रहाची, अशी जी जी काही वचनं आहेत ती एकत्रीकरण करून त्याच्या त्या राजस्तुतीविषयक ज्या कथा आहेत त्या गाथा ह्या रूपामध्ये समाविष्ट करून त्यांनी तेही पुराणांमध्ये अंतर्भूत केलं. त्याचं कारण आहे की त्यावेळी त्या लोकांना असं वाटलं की हा इतिहास पुढे गेला पाहिजे, तो टिकला पाहिजे, तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे, लोकांना तो कळला पाहिजे. दुसरा कल्पशुद्धी असं म्हटलं आहे, त्याविषयी लोकांच्यामध्ये काही थोडासा संभ्रम आहे की कशाला कल्पशुद्धी असं म्हटलेलं आहे, त्यामुळे त्यांनी त्या विषयावरती फारसं चर्चा करून काही लिहिलं नाही. त्यांनी एवढंच म्हटलं आहे की श्रौतसूत्र, गृह्यसूत्र, धर्मसूत्र, सदाचार आणि संस्कार या संदर्भामध्ये जे जे काही लिखाण आहे त्या लिखाणाचं सार काढून त्यांनी कल्पसूत्र म्हणून पुराणांच्यामध्ये अंतर्भाव केला. म्हणजे पुराणांमध्ये काय काय अंतर्भूत झालं, आख्यान, उपाख्यान, गाथा आणि कल्प या चारांनी मिळून पुराण संपन्न झालं. आता ह्या सगळ्याचं व्यासांनी आपल्याकडून पुराण संहिता तयार करून त्याचं सुसूत्रीकरण केलं आणि रोमहर्षण नावाचा जो सूत आहे तो व्यासांचा प्रमुख शिष्य होता. नारद पुराण पण ह्यांनीच सांगितलं आहे बरं का, नारद पुराणही रोमहर्षणाचंच आहे आणि त्यामुळे त्यांनी स्वतः व्यासांनी त्याला आपल्या पुराणाच्या ज्या संहिता आहेत त्या त्याला शिकवल्या. श्री

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात दादा कोंडके यांनी रचलेलं हे गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर आणि सहकारी यांचा.
1: हे अंजनीचा सुता, तुला राम

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्धविधी कसा करावा, भगवान विष्णूंचे 24 अवतार, नीतीसार, आयुर्वेदाचं महात्म्य, रत्नपरीक्षा असे अनेक विषय यामध्ये आहेत. सारांश रूपातील गरुड पुराणाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होणार आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 75वा श्लोक आपण पाहणार आहोत. समस्तामध्ये सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधून पाहे. जीवा संशयो वा उगा तो त्यजावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. ह्याच्यामध्ये समर्थ म्हणतायत, समस्तामध्ये सार साचार आहे. साचार म्हणजे खरोखर समस्तामध्ये, समस्त ज्या साधना सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये सार असं जर काही असेल तर नामस्मरण हे सारभूत साधन आहे, सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे. ते कसं आहे याचं वर्णन ह्याच्या आधीच्या श्लोकातही येऊन गेलेलं आहे. समर्थाने ते सांगितलेलं आहे, सहज आहे, सोपं आहे, फुकटचं आहे, बिनकष्टाचं आहे, पण सार आहे. असं जर असेल बिनकष्टाचं, खर्चाचं, खर्चाचं, मग त्याला काही फारसा अर्थ नसेल. कारण ज्याला काही कष्ट पडतात, पैसे पडतात, ते मोलाचं असा आपल्या व्यवहारामध्ये हिशोब असतो आणि त्यामुळे हे आपण क्षुल्लक समजतो. ते म्हणतात तसं नाही आहे. सर्व साधनांच्यामध्ये महत्त्वाचं जर काही असेल, कुणालाही करता येण्यासारखं जर असेल तर नाम हे सार आहे. म्हणून समस्तामध्ये सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधून पाहे. तुला जर हे कळत नसेल, सांगून लक्षात येत नसेल तर शास्त्रग्रंथ वाचून पहा, संतांची वचनं तपास, त्यांनी काय म्हटलं आहे त्याच्यामध्ये, त्यांचा अनुभव काय आहे. ते जे बोलतात ते अनुभवातून बोलतात, प्रचितीविनं बोलणे नाही त्यांचं. प्रचिती घेतात आणि मग बोलतात. समर्थांनी जसं सुरुवातीला म्हटलं दासबोधाचं, आणि मुख्य आत्मप्रचिती. आत्मप्रचिती घेऊन मी हा दासबोध लिहिलेला आहे. तसं समर्थांचं सांगणं जे असतं ते आत्मप्रचितीतलं असतं. शास्त्र जी लिहिली आहेत ती देखील प्रचितीतून घेतलेली आहेत. त्यामुळे आपल्याला जर का त्याच्याबद्दल शंका असेल, खरोखरच नामाचं महत्त्व काय जाणून घ्यायचं झालं ते शास्त्रग्रंथ वाचा, संतांची वचनं वाचा. उगीचच आपापल्या कल्पनेने जीवा संशयो वावुगा तो त्यजावा. जीवाला जर संशय असेल, नुसतं रामराम म्हणून काय होणार? आम्ही म्हटलं पुष्कळ, काय उपयोग आहे त्याचा? म्हणजे ते इतक्या क्षुल्लक तऱ्हेनं त्याला तुम्ही मोजता, तुच्छ समजता, तसं करू नका. नामाचं महात्म्य तुम्हाला कळत नसेल तर जी मोठी मंडळी सांगून गेली त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्याच्याबद्दल संशय निर्माण करू नका. म्हणून वावुगा संशय म्हटला आहे, व्यर्थ संशय निर्माण करू नका, तो त्याजावा, पूर्ण टाकून द्या. संशयरहित अवस्था झाली पाहिजे साधकाची. सद्गुरू भेटले तर सद्गुरू जे सांगतील ते सद्गुरू वचनी विश्वासपूर्ण असं सच्चिष्ठाचं लक्षण सांगितलं आहे. सद्गुरू बघताना तपासून घ्यावेत ते सद्गुरूच आहेत का नाही म्हणून. आणि एकदा जर ते सद्गुरू आहेत असं झालं, पटलं आपल्याला, अनुभव आला, तर मात्र ते सांगतील ते साधना विश्वास ठेवून करायचे. तर त्यांनी आपल्या अनुभवातून तुम्हाला योग्य असेल ते सांगितलं आहे. जसं केमिस्टच्या दुकानात पुष्कळ औषधं असतात, ते आपण परस्पर घेत नाही. ते जेव्हा डॉक्टरकडून सांगितलं जातं तेव्हा आपण ते घेतो, कारण त्याच्या पाठीमाग अनुभवाचा भाग असतो. ते जसं आहे तसं एखादं साधन कुणीतरी सांगितलं म्हणून आणि सद्गुरूंनी सांगितलं, संतांनी सांगितलं म्हणून जे केलं जातं त्याला मोल आहे. त्याच्याविषयी संशय ठेवू नका. जीवा संशयो वाऊ गा तो त्याजावा. प्रभाते म्हणी रामचिंतीत जावा. म्हणून पहा, समस्तामध्ये सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधून पाहे, जीवा संशयो वाऊ गा तो त्याजावा, प्रभाते म्हणी रामचिंतीत जावा. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

संगीतकार आशिष केसकर यांनी संगीतबद्ध केलेला समर्थ रामदास स्वामी यांचा अभंग ऐकूया. स्वर अद्वैत केसकर.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्धविधी कसा करावा, भगवान विष्णूंचे 24 अवतार, नीतीसार, आयुर्वेदाचं महात्म्य, रत्नपरीक्षा असे अनेक विषय यामध्ये आहेत. सारांश रूपातील गरुड पुराणाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होणार आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0: श्रोतेहो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या. रोज सकाळी 10:45 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा अध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे मीना जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। एक ब्राह्मण स्त्री आणि तिचा पती स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला आले होते। त्यांना मूल बाळ नव्हतं। दोघांना वाटलं की स्वामींची कृपा झाली तर कदाचित मूल होईल। दोघांचं सोवळं ओवळं अतिशय कडक होतं। ब्राह्मणांव्यतिरिक्त कोणाचाही नुसता स्पर्श जरी झाला तरी ती ब्राह्मण स्त्री लगेच स्नान करायची। दोघेही अक्कलकोटात स्वामींची सेवा करीत राहिले होते। त्या ब्राह्मण स्त्रीने स्वामींना आपली व्यथा 3 वेळेला सांगितली, परंतु स्वामी तिला आशीर्वादात्मक काहीच बोलले नाहीत। एक दिवस त्या ब्राह्मण स्त्रीने स्वामींपाशी हट्टच धरला आणि म्हणाली, स्वामी मला बाळ होईल ना? तेव्हा स्वामी म्हणाले, माते तुझ्या प्रारब्धी तो योग नाही। तेव्हा स्त्री म्हणाली, स्वामी प्रारब्धात नाही तर मग आम्ही देवाची पूजा कशाला करायची? देवाला कशाला साकडं घालायचं? स्वामींना तिची दया आली आणि त्यांनी 2 खारका तिच्या हातात ठेवल्या। म्हणले, हे घे 2 मुलगे। त्या ब्राह्मण स्त्रीला खूप आनंद झाला। तिने स्वामींच्या चरणांवर मस्तक ठेवलं आणि स्वामींचे आशीर्वाद घेऊन आपल्या गावाकडे निघाली। सायंकाळची वेळ होती। तिच्या मनात विचार आला, दिवसभरात अनेकांचे स्पर्श झाले आहेत, त्यामुळे आपल्याला विटाळ झाला आहे। म्हणून वाटेत एक तळ तिला दिसलं, तिथे ती गेली। जवळच्या मातीत तिने स्वामींनी दिलेल्या त्या 2 खारका पुरून ठेवल्या। स्नान केलं आणि घराकडे निघाली। खारका मात्र घ्यायची ती विसरली। मध्यरात्री तिला एकदम लक्षात आलं की स्वामींनी प्रसाद म्हणून दिलेल्या खारका तळ्याकाठच्या मातीत तशाच राहिल्या। सकाळ झाल्यावर ती पुन्हा तळ्याकाठी गेली, स्नान केलं आणि माती उकरून बघते, तो काय, खारकांच्या जागी 2 अंडी होती। ही अंडी कुठली म्हणून बघायला गेली तर ती अंडी फुटली आणि त्यातून 2 पक्षी बाहेर पडले आणि आकाशात उडून गेले। त्या स्त्रीला स्वामींचे शब्द आठवले, तुझ्या प्रारब्धात बाळ नाही। ती स्त्री पुन्हा स्वामींकडे जायला निघाली। ब्राह्मण सुद्धा तिच्या बरोबर निघाला। स्वामींच्या चरणांवर ती कोसळली आणि रडू लागली। स्वामी म्हणाले, पक्षी उडून गेले त्याला मी काय करू? तुझ्या नशिबात बाळ नाही, तू येथून निघून जा पाहू। स्वामींचे हे शब्द ऐकून तर ती अधिकच रडू लागली। स्वामींची करुणा भाकू लागली। बाळासाठी तिचा जीव व्याकुळ झाला होता। स्वामींना त्या स्त्रीची दया आली। त्यांनी तिच्या हातात नारळ दिला। स्वामी म्हणाले, माते जा, तुझी इच्छा पूर्ण होईल। बाईने तो नारळ घरी आणला। स्वामींचा प्रसाद म्हणून तिने नारळाच्या करंजा केल्या। स्वामींना तिने नारळाच्या करंजांचा नैवेद्य दाखवला। वर्षभराने त्या स्त्रीला गोरापान मुलगा

स्मरण करू शकता। प्रपंच परमेश्वरावर सोपवून आपण फक्त त्याच्या साक्षीने व्यवहार करायचे आणि सर्व वेळ त्याच्या नामातच राहायचं। त्यात खूप सुख आणि समाधान लाभतं। एकदा का तुम्ही नामस्मरणात दंग झालात की प्रारब्धाच्या रेषा सुद्धा बदलू शकतात। सत्संग, नामस्मरण आणि स्वामी दर्शन ह्या बळावर तुम्ही समाधानी व्हा, एवढंच माझं सांगणं आहे।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 26 सप्टेंबर. भगवंताला विसरणं ही आत्महत्याच. एकदा एका माणसाने पक्वान्न कशी तयार करावी हे शिकवण्याची शाळा काढली. त्या शाळेमध्ये तो मनुष्य शब्दांच्या सहाय्याने निरनिराळी पक्वान्न कशी तयार करायची हे आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगे, पण त्या विद्यार्थ्यांना घरी भाकरी करून खाण्यापुरतं पीठ देखील मिळत नसे. त्यांना त्या पक्वान्नांच्या ज्ञानाचा काय उपयोग होईल बरं? त्याचप्रमाणे वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वान्नांच्या ज्ञानासारखं आहे. जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो त्याला त्यापासून तसा काहीही फायदा होत नाही. जे ज्ञान व्यवहाराला लागू पडत नाही ते ज्ञान खरं असलं तरी आपल्याला उपयोगाचं नाही. आपल्यात आणि संतांमध्ये फरक हाच की आपण जगतासाठी देव मानतो तर संत देवासाठी जगत मानतात. खरं म्हणजे जी गोष्ट आचरायला अति सुलभ असते ती समजावून सांगायला फार कठीण असते. ती खरी अनुभवानेच जाणायची असते. ज्याचा अनुभव दुसऱ्यावर अवलंबून आहे तो अपूर्ण समजावा. म्हणजेच जेव्हा मिश्रणाने पदार्थाला चव येते तेव्हा ते दोन्ही पदार्थ अपूर्णच समजावेत. या जगात सर्व दृष्टीने पूर्ण असा एक भगवंतच आहे. त्याला विसरणं ही आत्महत्याच आहे. तेव्हा नेहमी त्याच्या सान्निध्यात म्हणजेच त्याच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा. सर्व कीर्तनांचं सार हेच असतं, फक्त मांडणी निराळी. रामरायांनी सर्व वानरांना सीतामाईचा शोध करायला सांगितला, जो तो हू हू करून शोधासाठी निघून गेला. परंतु मारुती अतिबुद्धिमान, त्याने सीतेला कसं ओळखायचं म्हणून विचारलं. त्यावर श्रीरामांनी तिचं पुष्कळ वर्णन केलं. ती सुंदर आहे म्हणून सांगितलं, परंतु सुंदर स्त्री कशी दिसते हेच त्याला माहीत नाही. तेव्हा श्रीराम प्रभू त्याला म्हणाले, तुला मी काय सांगतो हे कळलेलं दिसत नाही. तू आता एकच गोष्ट लक्षात ठेव की जिथे तुला राम नामाचा सारखा ध्वनी ऐकू येईल तिथे ती आहे म्हणून समज. तेव्हा ती खूण मारुती रायाला पटली. ज्याला भगवंताच्या नामाची खूण मनापासून समजली त्याच्या जन्माचं सार्थक झालं, त्याचा परमार्थ सफल झाला आणि त्याला जगात मिळवायचं बाकी असं काही राहिलंच नाही. मारुतीरायाची भक्ती फार मोठी. श्रीरामाला वाटलं याला आता काहीतरी चिरंजीव असं दिल्याशिवाय याचं समाधान होणार नाही. म्हणून चिरंजीव असं हे आपलं नाम त्याला त्यांनी दिलं. त्यामुळे या नामाबरोबर मारुतीही चिरंजीव झाला. सर्व संतांचं सांगणं आहे की मनापासून भगवंताचं नाम घ्या आणि आपलं कर्तव्य कर्म करा. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, वसंत निनावे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत गोरा कुंभार यांचा अभंग, संगीत यशवंत देव आणि स्वर रामदास कामत.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया समर्थ रामदास स्वामींची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101-251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र.

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेले काही अभंग.
2: श्रोतेहो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्धविधी कसा करावा, भगवान विष्णूंचे 24 अवतार, नीतीसार, आयुर्वेदाचं महात्म्य, रत्नपरीक्षा असे अनेक विषय यामध्ये आहेत. सारांश रूपातील गरुड पुराणाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होणार आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित प्रसाद गुळवणी यांनी गायलेला राग बिहाग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित प्रसाद गुळवणी यांनी गायलेला राग बिहाग. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित प्रसाद गुळवणी यांनी गायलेला राग संपूर्ण मालकंस.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित प्रसाद गुळवणी यांनी गायलेला राग संपूर्ण मालकंस. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र, तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6:00. याचं पुनःप्रसारण दुपारी 3:00.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे मुकुंदराज गोडबोले यांचा.

0: श्रोते हो, ग दि माडगुळकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.
1: कृष्णा

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना। स्वर आहे गीता दत्त आणि सहकारी यांचा।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा

सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोड द्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे SR चक्रवर्ती यांचं आणि स्वर आहे हेमंत कुमार यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीतरचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष. दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष. याचं पुनःप्रसारण 3:55

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोते हो, आता ऐकूया संत सेना न्हावी यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 75वा श्लोक आपण पाहणार आहोत. समस्तामध्ये सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधून पाहे. जीवा संशयो वा उगा तो त्यजावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. ह्याच्यामध्ये समर्थ म्हणतायत, समस्तामध्ये सार साचार आहे. साचार म्हणजे खरोखर समस्तामध्ये, समस्त ज्या साधना सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये सार असं जर काही असेल तर नामस्मरण हे सारभूत साधन आहे, सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे. ते कसं आहे याचं वर्णन ह्याच्या आधीच्या श्लोकातही येऊन गेलेलं आहे. समर्थाने ते सांगितलेलं आहे, सहज आहे, सोपं आहे, फुकटचं आहे, बिनकष्टाचं आहे, पण सार आहे. असं जर असेल बिनकष्टाचं, खर्चाचं, खर्चाचं, मग त्याला काही फारसा अर्थ नसेल. कारण ज्याला काही कष्ट पडतात, पैसे पडतात, ते मोलाचं असा आपल्या व्यवहारामध्ये हिशोब असतो आणि त्यामुळे हे आपण क्षुल्लक समजतो. ते म्हणतात तसं नाही आहे. सर्व साधनांच्यामध्ये महत्त्वाचं जर काही असेल, कुणालाही करता येण्यासारखं जर असेल तर नाम हे सार आहे. म्हणून समस्तामध्ये सार साचार आहे, कळे ना तरी सर्व शोधून पाहे. तुला जर हे कळत नसेल, सांगून लक्षात येत नसेल तर शास्त्रग्रंथ वाचून पहा, संतांची वचनं तपास, त्यांनी काय म्हटलं आहे त्याच्यामध्ये, त्यांचा अनुभव काय आहे. ते जे बोलतात ते अनुभवातून बोलतात, प्रचितीविनं बोलणे नाही त्यांचं. प्रचिती घेतात आणि मग बोलतात. समर्थांनी जसं सुरुवातीला म्हटलं दासबोधाचं, आणि मुख्य आत्मप्रचिती. आत्मप्रचिती घेऊन मी हा दासबोध लिहिलेला आहे. तसं समर्थांचं सांगणं जे असतं ते आत्मप्रचितीतलं असतं. शास्त्र जी लिहिली आहेत ती देखील प्रचितीतून घेतलेली आहेत. त्यामुळे आपल्याला जर का त्याच्याबद्दल शंका असेल, खरोखरच नामाचं महत्त्व काय जाणून घ्यायचं झालं ते शास्त्रग्रंथ वाचा, संतांची वचनं वाचा. उगीचच आपापल्या कल्पनेने जीवा संशयो वावुगा तो त्यजावा. जीवाला जर संशय असेल, नुसतं रामराम म्हणून काय होणार? आम्ही म्हटलं पुष्कळ, काय उपयोग आहे त्याचा? म्हणजे ते इतक्या क्षुल्लक तऱ्हेनं त्याला तुम्ही मोजता, तुच्छ समजता, तसं करू नका. नामाचं महात्म्य तुम्हाला कळत नसेल तर जी मोठी मंडळी सांगून गेली त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्याच्याबद्दल संशय निर्माण करू नका. म्हणून वावुगा संशय म्हटला आहे, व्यर्थ संशय निर्माण करू नका, तो त्याजावा, पूर्ण टाकून द्या. संशयरहित अवस्था झाली पाहिजे साधकाची. सद्गुरू भेटले तर सद्गुरू जे सांगतील ते सद्गुरू वचनी विश्वासपूर्ण असं सच्चिष्ठाचं लक्षण सांगितलं आहे. सद्गुरू बघताना तपासून घ्यावेत हे सद्गुरूच आहेत का नाही म्हणून. आणि एकदा जर ते सद्गुरू आहेत असं झालं, पटलं आपल्याला, अनुभव आला, तर मात्र ते सांगतील ते साधना विश्वास ठेवून करायचे. तर त्यांनी आपल्या अनुभवातून तुम्हाला योग्य असेल ते सांगितलं आहे. जसं केमिस्टच्या दुकानात पुष्कळ औषधं असतात, ती आपण परस्पर घेत नाही. ते जेव्हा डॉक्टरकडून सांगितलं जातं तेव्हा आपण ते घेतो, कारण त्याच्या पाठीमाग अनुभवाचा भाग असतो. ते जसं आहे तसं एखादं साधन कुणीतरी सांगितलं म्हणून आणि सद्गुरूंनी सांगितलं, संतांनी सांगितलं म्हणून जे केलं जातं त्याला मोल आहे. त्याच्याविषयी संशय ठेवू नका. जीवा संशयो वाऊ गातो त्याजावा, प्रभाते म्हणी रामचिंतीत जावा. म्हणून पहा, समस्तामध्ये सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधून पाहे, जीवा संशयो वावुगा तो त्यजावा, प्रभाते मनी रामचिंतीत जावा. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

संगीतकार आशिष केसकर यांनी संगीतबद्ध केलेला समर्थ रामदास स्वामी यांचा अभंग ऐकूया. स्वर अद्वैत केसकर.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 11:15 आणि 17:45 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 7:30.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि रात्री 11:00.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. गरुड पुराणातील प्रेतकल्पात मृत्यूनंतरच्या 10 दिवसांचं समग्र वर्णन, श्राद्ध

याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा वरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या। रोज सकाळी 10:45, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

श्रोते हो आता ऐकूया अण्णा जोशी यांची गीतरचना. संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानाने परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

पुराण हा वेदांचा आत्मा आहे. आत्मा पुराणम वेदानाम, पुराण हा वेदांचा आत्मा आहे. तो वेदांताची प्रस्थानत्रयी उपनिषद आहेत, ब्रह्मसूत्र आहेत, एकापेक्षा एक अवघड आहेत. उपनिषद हे श्रुतीप्रस्थान आहे, ब्रह्मसूत्र हे न्यायप्रस्थान आहे, आणि भगवद्गीता हे स्मृतीप्रस्थान आहे. पण नावातच तिचं सोपेपण आहे, भगवंतानी गायलेलं तत्वज्ञान. तसं पुराणांनी तत्वज्ञान गायलंय, जे वेदांनी पाहिलंय, जे षडांगांनी सोपं केलंय, आणि जे स्मृतींनी दर्शन घेऊन लोकांना समाधान करून दिलेलं आहे, ते पुराणांनी म्हणाले सोप्या शब्दामध्ये गायलेलं आहे. पुराणांची जी व्याख्या सांगितली आहे ती व्याख्या अशी आहे, पुरा नवम भवती. पुरा नवम भवती म्हणाले जे प्राचीन असूनही नित्य नूतन असतं. सनातनत्व आहे का पुराणांना? हो म्हणाले, पुराणांना सनातनत्व आहे, पण पुराणं ही नित्य नूतन आहे. या काळात सुद्धा पुराणांचा विचार केला तर पुराणांच्या ठिकाणी कालबाह्य काही नाही असं त्यांनी वर्णन केलं आहे. आणि ते म्हणतात की यस्मात् पुरा ह्यन तिदं पुराणं तेन तत् स्मृतम. म्हणाले जे प्राचीन परंपरेची कामना करते त्याला पुराण असं म्हटलं आहे. नित्य नूतन आहे ते. त्याच्या ठिकाणी जसं ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे ना की हे तत्वज्ञान कसं आहे, तेव्हा शंकर म्हणतात हे देवी तुझ्या सौंदर्यासारखं हे तत्वज्ञान नित्य नूतन आहे. तसं पुराण म्हणतं की फार सनातन विषय आम्ही मांडतो, पण तुम्ही केव्हाही तो वाचायला घ्या, तो नित्य नूतन आहे. आता पुढचा विषय की इतिहास आणि पुराण याच्यामध्ये महत्त्व कुणाला द्यायचं, इतिहासाला का पुराणाला? कुणाला इतिहास म्हणायचं, कुणाला पुराण म्हणायचं? त्यांनी सांगितलं की पुराण कालामध्ये इतिहासाला सुद्धा पुराणच म्हणत होते, त्याच्यामध्ये भेद नव्हता, आणि पुराणालाही इतिहासच समजत होते. पण तरीही एकावेळी इतिहास शब्द आला तर पुढच्या वेळी पुराण शब्द येत असे. म्हणजे महाभारतामध्ये महाभारत हा इतिहास आहे म्हणताना महाभारतानी आपण पुराण आहोत असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे इतिहास सुद्धा पुराणच आहे. आणि त्यामुळे प्राचीन काळामध्ये इतिहास आणि पुराण यांच्यामधला भेद दाखवणारी सीमारेषा अस्पष्ट होती. आणि इतिहास म्हणून आपण पहा, ज्या कथा रामायणात आलेल्या आहेत, ज्या कथा महाभारतात आलेल्या आहेत, त्या पुराणात आलेल्या आहेत. संदर्भ वेगळे आहेत, वेगळा वेगळा विषय समजून देण्याकरता आले आहेत, पण कथा एकमेकांच्यामध्ये येत गेलेल्या आहेत. आणि मग म्हणाले कालांतराने काय झालं, की कालांतराने पुराण आणि इतिहास ह्याच्यामध्ये भेद आणि हे वेगळेपण त्यांनी त्या ठिकाणी निर्माण करून ठेवलं. शंकराचार्यांनी छांदोग्य उपनिषदाच्या भाष्यामध्ये असं म्हटलेलं आहे की लक्षात घ्या म्हणाले की पुरुरवा आणि उर्वशीची कथा, म्हणजे यांचंच उदाहरण आहे आपल्या श्रीमद आद्य शंकराचार्यांचं, की पुरुरवा उर्वशीची जी कथा आहे तो इतिहास आहे, आणि जो सृष्टिक्रम सांगितलेला आहे तो सृष्टिक्रम हा पुराण म्हणायला हरकत नाही, सनातन आहे. पुराण शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्याकरता शंकराचार्य म्हणतात की सृष्टीचा क्रम आहे ती पुरुरव्याची आणि उर्वशीची कथा हा इतिहासाचा कथा भाग ठरतो, पण सृष्टिक्रम हा सनातन आहे आणि म्हणून तो पुराणाचा भाग ठरतो. म्हणजे पुराणाचं महत्त्व शंकराचार्यांनी त्यांच्याही काळामध्ये पुन्हा पटवून दिलेलं आहे. त्याच्या प्राचीनत्वाचा जो उल्लेख केला आहे पुराणांच्या, कालदृष्ट्या आधुनिक विद्वानांनी काढलेला कालक्रम आपण काही दुर्दैवाने स्वीकारू शकत नाही, परंतु त्याच्यामागे असणारा जो तर्कविचार आहे तेवढा आपल्या पुढे मांडायला आधुनिकांचा नाही, ज्याचे मुळात ऋग्वेदात अथर्ववेदात उल्लेख आहे त्याचा विचार करायला हरकत नाही. त्यांनी ऋग्वेदामध्ये एका ठिकाणी पुराण शब्द आलेला आहे आणि तिथे तो विशेषण रूपाने पुराण आहे. म्हणजे तो परमात्मा पुरुष जो आहे तो कसा आहे, पुराण पुरुष आहे, सनातन पुरुष आहे, या अर्थाने पुराण शब्द आलेला आहे. आणि तिथला जो प्राचीन हा जो शब्द आहे तो पूर्वकाली झालेला अशा पण अर्थाने आलेला आहे, की तो पुराण म्हणजे सनातन म्हणून किंवा जे पूर्वकाली होऊन गेलेलं आहे या अर्थाने. पण म्हणाले अथर्ववेदामध्ये जो पुराण शब्द आलेला आहे त्या ठिकाणी मात्र स्वच्छ, ज्याला आम्ही आज पुराण म्हणतो त्याच अर्थाचा पुराण शब्द आहे. रुचस्सामानी छंदांसी पुराणम ययुषासह उच्छिष्टा जझिरे सर्वे दिवी देवा दिवी श्रिता. त्यांनी असं म्हटलं की ऋचा ऋग्वेद
किंवा प्रकार म्हणा ऋचा म्हणून. सामानी साम ज्याचं गायन केलं जातं तो सामवेद साम. नंतर छंद पुराण यजुर्वेदासहित म्हणजे यज्ञाच्या संहितेसहित. त्यांनी सांगितलं काय उच्छिष्ट, कुणाला उच्छिष्ट म्हटलं आहे, परमात्म्याला म्हटलेलं आहे. ज्याच्यापासून निर्माण होतो तो परमात्मा म्हणजे परमेश्वर, त्याला असं म्हटलं जातं की हे सगळं जगत त्याचं उच्छिष्ट आहे, म्हणजे त्यांनी निर्माण करून दिलेलं आहे. आणि म्हणून उच्छिष्टा जज्झिरे म्हणाले की त्याच्यापासून उत्पन्न झालेलं कोणकोण आहेत, तो स्वर्गलोक आहे आणि स्वर्गलोकात निवास करणारे देवसुद्धा आहेत. म्हणजे कुणाबरोबर कोण निर्माण झालं, काय सिद्ध करतोय आपण आत्ता, पुराणांचं सनातनत्व, पुराणांचं पुराणपण. अलीकडच्या लोकांनी काय केलं, या 20 सालानंतर अलीकडे पुराणं झाली आहेत, कशातलं काय उचललं आहे आणि पुराण म्हटलं आहे, म्हणून त्याच्याकरता उल्लेख आहे हा. की जेव्हा देवदेवता निर्माण झाल्या, जेव्हा छंद निर्माण झाला, जेव्हा साम निर्माण झाला, जेव्हा रुक निर्माण झाला, ऋचा निर्माण झाल्या, तेव्हाच पुराण निर्माण झालं. ते त्याच्याच इतकं सनातन आहे, त्याच्याच इतकं अनादि आहे. आणि म्हणून गोपथ आणि शतपथ ब्राह्मणामध्ये सुद्धा पुराणांचा अनेक वार उल्लेख आला आहे, त्याचाही उल्लेख केला आहे त्यांनी. आणि त्यांनी असं सांगितलं आहे की कल्परहस्य ब्राह्मण उपनिषद इतिहास अनवाख्यान पुराण या सगळ्यांना बरोबर घेऊनच वेद निर्माण झाला. म्हणजे वेदाची निर्मिती ह्या सगळ्यांच्याच बरोबर झालेली आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की ह्याचं इतिहासाबरोबर ह्या पुराणांचं पठण करण्याचं फल त्यांनी ब्रह्मयज्ञ प्रसंगी काय आहे त्याचं वर्णन केलंय. त्यांनी म्हटलंय की त्याचा लाभ देवांना मधुपूर्त आहुती प्राप्त होऊन होतो असं त्यांनी वर्णन केलंय. आणि तिथेच दुसऱ्या एका ठिकाणी त्यांनी म्हटलंय की अश्वमेध यज्ञ जेव्हा संपन्न होतो किंवा त्याची सुरुवात होते असं म्हणा, कारण वर्षभराचा यज्ञ आहे, अश्वमेध काही लगेच होणारा यज्ञ नाही आहे. आणि त्या यज्ञकाळामध्ये हा पुराण वेद म्हटला आहे हा शब्द. आता पुराणाला नुसता पुराण शब्द वापरला नाही, पुराण हा वेद आहे. जसा आपलं महाभारत हा इतिहास आहे आणि तो पंचम वेद आहे असं म्हटलं आहे, तसं पुराण हा वेद आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की हा पंचम वेद आहे तो ऐकवावा. छांदोग्य उपनिषदामध्ये सनत, आता हे नारद पुराणसुद्धा सनत कुंभार आणि नारद यांचाच संवाद आहे, पण छांदोग्य उपनिषदामध्ये सुद्धा एक प्रकरण आहे ज्याच्यामध्ये नारद आणि सनतकुमारांचा संवाद आहे. त्याच्यामध्ये नारदांनी सनतकुमारांना विनंती केलेली आहे की मी अनेक विद्यांचं अध्ययन केलेलं आहे, अनेक शास्त्रांचं अध्ययन केलं आहे, अनेक शास्त्रांमध्ये मला गती आहे, पण मला आपल्याकडून ब्रह्मविद्या शिकायची आहे. आणि ब्रह्मविद्या शिकण्याकरता म्हणून ते सनतकुमारांकडे आलेत. तर तिथेही त्यांनी सनतकुमारांना सांगताना म्हटलं आहे की मी पुराणांचा अभ्यास केला आहे. म्हणून त्यांचं म्हणणं असं की छांदोग्याचा उल्लेख मुद्दाम का करायचा, कारण अशी धारणा आहे आपल्याकडे की कालाच्या दृष्टीने तुम्ही कितीही मागे जायचं आहे किंवा नाही म्हणा, पण छांदोग्य उपनिषद सर्वात पुरातन आहे हे सगळ्या कालाची मारामारी करणाऱ्यांना मान्य करावं लागतं. त्यामुळे छांदोग्यामध्ये जे पुराणाचा उल्लेख आहे तो पुराण तितकेच सनातन आहेत, पुराण तितकेच पुराण आहेत. आणि अश्वलायन गृहसूत्रात सुद्धा त्या पुराण पठणाचा उल्लेख केला आहे. आणि त्यात त्यांनी असं म्हणलं आहे की यद ब्राह्मणांनी कल्पान गाथा नारशंसी इतिहास पुराणांनी म्हणाले अमृतस्य कुल्या. त्यांनी असं म्हटलं आहे की जिथे ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण ग्रंथ, जिथे कल्पसूत्र, नाराशंसी म्हणजे गाथा, पुढे आपण घेणारच आहोत तो विषय, नाराशंसी गाथा म्हणजे श्रेष्ठ नरवरांच्या गाथा, श्रेष्ठ पराक्रमी पुरुषांच्या, श्रेष्ठ सज्जनांच्या, श्रेष्ठ विद्वानांच्या गाथा म्हणजे कथा किंवा त्यांचं जीवनचरित्र जे गायलं जातं ते जे आहे त्याला नाराशंसी गाथा असं म्हणतात. आणि इतिहास आणि पुराण यांचा स्वाध्याय करणारा जो गृहस्थ आहे तो अमृताची सरिता आपल्या पूर्वजांना म्हणजे पितरांना प्राप्त करून देतो, हे त्याचं फल सांगितलं आहे. की पुराण वाचावंच वाचावं. आता आपण बघितलं की वेदाचा अभ्यास करून भागत नाही, पुराणांचा अभ्यास करावाच करावा असा आग्रह आहे. आणि त्यामुळे अनेक आपल्याला उदाहरणं देता येतील. महाभारतामध्ये पुराणाचा सामान्य रूपाने उल्लेख आला आहे, पुराणांच्या कथा महाभारतामध्ये घेतल्या आहेत. महाभारतामधल्या अनेक कथांच्या संदर्भामध्ये आपल्याला विचार करता येईल की त्या पुराणामधून आलेल्या आहेत.
आणि पुन्हा त्या ठिकाणी एक स्मरणात ठेवता येईल की त्यावेळी इतिहास आणि पुराण ह्याच्यामध्ये भेद नव्हता. पुराणातली कथा ही ऐतिहासिकच होती आणि इतिहासामध्ये आलेलं वर्णन हे पुराणांच्या आधाराने आलेलं असलं तरीसुद्धा इतिहास सोडून नव्हतं. आता त्या पुरुषांचा काल कोणता असेल, तो कथाभाग घडला त्यावेळेची स्थिती काय असेल किंवा काळाच्या ओघात किती लुप्त झालं आहे हे आम्हाला माहिती नाही आहे. त्यामुळे आज आम्हाला तो काल जरी उपलब्ध नसला तरीसुद्धा तो आमचा इतिहास आहे, कारण दुर्दैवानी आमचा विद्वान हा या सर्व गोष्टींना असेल असू शकेल. महाभारत ही कथा आहे का काय आहे, म्हणजे आमचं भगवद्गीता ही कथा आहे, भगवंतानी गायलीच नाही. महाभारत जर कथा असेल तर ते काय कोणीतरी बसून किंवा व्यासांना आपलं करमत नव्हतं म्हणून लिहिलेलं आणि भगवंताच्या नावाने त्या ठिकाणी जरा त्याला खप उभारा होईल म्हणून लिहिलेलं आहे. कारण हल्ली जसं आहे ना की संतांची चरित्र हल्ली बरी खपतात, ते जरा चलनी नाणं आहे, म्हणून कुठला नवीन विषय नाही मिळाला की एखाद्या संताचं चरित्र घ्यावं आणि आपल्याला पाहिजे तसं विकृत करावं. तसं अलीकडे आमचा रामायण आणि महाभारत हा मान्य असलेला सिद्ध असलेला त्याच्या खुणा ठिकठिकाणी पसरलेल्या आहेत. आमच्या साऱ्या भारतभरामध्ये एक एक स्थळ आम्हाला ते घडून गेलं आहे याची साक्ष देतं. तरीसुद्धा हा इतिहास आहे का याच्यापुढे आमच्या विद्वानांच्या समोर क्वेश्चन मार्क आहे, त्यांच्यापुढे प्रश्नचिन्ह आहे. या दुर्दैवाला आपण काय करावं. पण इथे त्यांनी पुढे असं म्हटलंय की पुराणांचा गौरव करताना सुद्धा महाभारताने म्हटलेलं आहे की हे पुराण हे जे शास्त्र आहे किंवा पुराण हे जे ग्रंथ आहेत ते सिद्ध ग्रंथ आहेत. आणि पुराणांचा गौरव करताना ते म्हणतात की मनुस्मृती, सांगवेद, चिकित्सा शास्त्र, म्हणाले हे सगळे ईश्वराच्या आज्ञेने निर्माण झालेले ग्रंथ आहेत, त्यामुळे पुराणांनाही ते स्थान आहे हे त्यांनी सांगितलं. रामायणामध्येही त्यांनी सांगितलं, अनेक पुराणांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि मनुस्मृतीमध्ये पुराणांचा गौरव आला आहे. त्यांनी त्याच्यामध्ये मनुस्मृतीने असं म्हटलं आहे की पितृश्राद्धाच्या वेळी निमंत्रित ब्राह्मणांना यजमानांनी स्वाध्याय वेद ऐकवावा आणि तसंच धर्मशास्त्र, आख्यान, इतिहास, पुराणं आणि खिलसूत्र ऐकवावीत, त्या यजमानांनी ऐकवावीत. म्हणजे यजमान जर समर्थ असेल तर त्यांनी स्वतः ऐकवावीत आणि नसेल तर त्या क्षेत्रातल्या समर्थ लोकांना बोलावून ती ऐकवावीत असं म्हटलंय. आता पुराणांचं मूळ कशामध्ये आहे हा प्रश्न आहे. आता त्यांनी असं म्हटलंय की पुराणांचा उगम कशामधून झालाय, कारण हे मूळ पुराण जे आहे किंवा पुराणातल्या ज्या कथा आहेत, गाथा आहेत किंवा जे राजवंशांची वर्णनं आहेत, ज्याप्रमाणे वेदोराशी विखुरलेल्या होत्या, जसे वेद व्यासांनी सुसूत्र केले आणि चार भागांमध्ये त्यांची विभागणी केली, विषयवार केली आणि त्यांनी त्याच्याकरता काही निकष लावले आणि त्या निकषांनुसार वेदांचं जसं वर्गीकरण केलं तसं म्हणाले पुराणांचं सुद्धा वर्गीकरण केलं. आणि ते करताना काय निकष होते किंवा काय काय गोष्टी विचारात घेतल्या, त्या काळात उपलब्ध असलेल्या कथा, त्या काळात उपलब्ध असलेल्या गाथा, त्या काळात उपलब्ध असलेली राजवंशांची वर्णनं ती सगळी एकत्र केली. आणि हे सगळं कोण करत असे, त्या काळामध्ये राजवंशांची वर्णनं आणि निरनिराळ्या प्रकारची माहिती ही सूत, मागध आणि बंदी, आपण ते म्हणतो ना आपण जेव्हा रामायण वाचतो त्याच्यामध्ये आपल्याला मागध, सूत, बंदी यांचं वर्णन येतं की त्या बंदीजनांनी, त्या भाटांनी, त्या चारणांनी त्या ठिकाणी गायन केलं, स्तुती केली, विषय मांडला. तर त्यांनी असं म्हटलंय की यांच्याकडे ते कार्य होतं आणि या लोकांनी पुराणांचा संग्रह त्यांच्याजवळ असे आणि या लोकांनी तत्कालिक राजाची सेवा करून हा विषय जपला होता, साठवला होता आणि निरनिराळ्या राजांच्या पराक्रमाची गाथा त्यांच्याकडे एकत्र होती. म्हणजे किती काळापासूनचा संग्रह होता आपण कल्पना करा. आणि त्यांनी म्हटलं की हा जो देवदेवतांच्या विषयी ऋषी राजे यांच्या वंशावळी ठेवणं, नंतर महात्म्यांचं काव्यद्वारा, जसं आज आपण महाकाव्य रचतो, सावरकरांवर महाकाव्य लिहिलं, प्रभू रामचंद्रांच्यावरती महाकाव्य झालं, अशी अनेक अभिजात महाकाव्य कालिदासापासून सगळ्यांनी रचली आहेत, तशी महाकाव्य ते रचत असत आणि तो त्यांच्या राजपुरुषांच्या गुणांचा सनातन ठेवा ते जतन करून ठेवत असत. म्हणजे आपण वेदकाळापासून जर कल्पना केली तर एका बाजूला यज्ञसंस्था आहे, एका बाजूला वैदिक आहे, ब्राह्मण आहेत, दशग्रंथी ब्राह्मण आहेत,
स्मृतिग्रंथांचा विचार करणारा आणि काळाप्रमाणे स्मृती निर्माण करणारा ऋषीवर्ग आहे आणि त्याचवेळी समाजाला प्रबोधन करणारा पुराणिक पण आहे. तो पुराण सांगणारा पण वर्ग आहे आणि ते आपल्या वैदिक ऋषी जशी आपल्या सूक्तातून देवतांची उपासना करत असत तसं समाजातल्या श्रेष्ठ पुरुषांच्याबद्दल त्यांचा महिमा गाण्याचं काम या माध्यमामधून हे मागध हे बंदी किंवा हे सूत करत असत. आणि त्यामुळे ह्या नरांच्या गाथा समाजातल्या लोकांच्या गाथा सांगतात म्हणून याला नारशंसी गाथा असं वर्णन त्यांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. वेदकाळामध्ये यज्ञसंस्था प्रभावी होत्या. वर्ष वर्षभर अश्वमेध यज्ञ चालत असत. 12-12 वर्षांचं यज्ञाचं सत्र असे. अशा यज्ञ मंडपामध्ये या सूतांना बोलावलं जाई आणि त्यांनी तिथे जायचं आणि या आख्यानं सांगायची. त्या आख्यानांना परिप्लव आख्यानं अशी संज्ञा होती की रंगवून आख्यान सांगायचं. माणसाचं मनोरंजन झालं पाहिजे. जसा आज आमचा कीर्तनकार आहे त्याला कोणतंही एखादं आख्यान फार रंजक करून सांगणं ही त्याच्याकडे हातोटी असावी लागते, तसे ते मोठे ऋग्वेद काळापासून हे परिप्लव आख्यानं सांगण्याचा प्रघात होता असा इथे उल्लेख आहे. म्हणून पुराणांच्या रचनेचा आरंभही ऋग्वेद काळचा म्हणजे अनादि आहेत. इथे त्यांनी आधीच आपण सिद्ध केलं आहे की वेदांच्या बरोबरच पुराणं निर्माण झाली. त्याच्यानंतर त्यांनी 12-12 वर्षांच्या सत्रामध्येही या अशा प्रकारे पुराणं गायली जात असत आणि समाजामध्ये पौराणिक संस्कृती किंवा पुराणांनी सांगितलेला विषय किंवा तत्त्वज्ञान समाजात रुजलेलंच होतं. म्हणजे समाजामध्ये काही फक्त आज ज्या प्रकारची टीका ह्या वैदिक धर्मावर केली जाते की सगळं जे ज्ञान आहे ते ह्या ब्राह्मणांनी आपल्या ठिकाणी एकत्र करून ठेवलं, ज्याला वेदाचा अधिकार आहे असा फार सीमित वर्ग ठेवला आणि तो फक्त ज्ञानी राहिला हा अज्ञानी राहिला असं मुळीच नाही आहे. हा सगळ्या समाजाला वेदामध्ये जे आहे त्याचं ज्ञान खुलेपणाने प्राप्त होतं. किंबहुना आजही बघितला तर वेद समाजामध्ये जितका अभिसरित झाला आहे त्याच्यापेक्षा पुराण अधिक अभिसरण झालेलं आहे. आणि तेव्हाही असंच होतं, समाजातला सर्व वर्ग हा पुराणाच्या ठिकाणी आकृष्ट होता, पुराणांनी ज्ञान करून घेत होता. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलं की ह्या यज्ञसंस्थेमध्ये तर ही दोन्ही माणसं एकत्र असत. जसं आज आपल्या कार्यक्रमांच्या मध्ये तुम्ही बघा, कार्यक्रम सकाळपासून संध्याकाळपर्यंत असले तर सकाळी प्रवचनं असतात, काही वेदमंत्रांचं पठण असतं, सकाळी यज्ञ होतो आणि जिथे यज्ञ चालू असतो तिथे दुपारी पुराण असतं, तिथे दुपारी कथा कीर्तन असतं. यज्ञसंस्थेमध्ये वेद आणि पुराण हे दोघे एकत्र उपलब्ध आणि उपस्थित असत. दोघांचं महात्म्य एक सारखं होतं. पुराणं सर्व शास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम म्हणाले, सर्व शास्त्रांना धरून असलेलं हे जे पुराण आहे ते पहिल्या प्रथम ब्रह्मदेवाने निर्माण केलं. म्हणजे पुराणाचा निर्माता कोण किंवा द्रष्टा कोण तर ब्रह्मदेव आहे. त्यांनी पहिल्यांदा निर्माण केलं. त्याच्या पुढे काय झालं, व्यासांनी जशी वेदांची व्यवस्था लावली तसं भगवान व्यासांनी ही जी ब्रह्माची म्हणजे ब्रह्मदेवाची ही जी संग्रहित पुराण गाथा आहे, वेगवेगळ्या प्रकारांनी संग्रह होता त्याचा, ती घेतली. त्याच्यामध्ये ह्या राजवंशाच्या कथा आहेत, गाथा आहेत, आख्यानं आहेत. समाजामध्ये उपलब्ध असलेला जो जो ज्ञानाचा भाग आहे, शास्त्र आहेत, कला आहेत, पुराणं आहेत, ज्याला आता आपण पुराण म्हणतो, पण त्याप्रकारे ज्या सनातन पुराण म्हणजे सनातन आलेल्या कथा आहेत त्या सगळ्यांना एकत्र करून या सगळ्यांचा आश्रय करून ही सगळी उपकरणं ही सगळी साधनं एकत्र केली आणि व्यासांनी आपल्या ठिकाणी 18 पुराणांची निर्मिती केली. हा सगळा जो भाग होता, सगळा कथावस्तूंचा भाग, आणि त्याला एकत्र करून त्यांनी पुराण निर्माण केली. आता ह्या पुराणांच्या ठिकाणी काय असतं किंवा व्यासांनी या पुराणांच्या मध्ये काय काय संग्रहित केलं त्या ठिकाणी त्यांनी आपले काही भाग इथे प्रकट केलेत. त्यांनी असं म्हटलंय की ह्या पुराणांच्या मध्ये आख्यान म्हणजे आख्यान कशाला म्हणायचं, जे जो वक्ता ते आख्यान करतो आहे सांगतो आहे त्या वक्त्यांनी ते प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, ते पाहिलं आहे आणि त्यांनी ते रचलंय आणि त्यांनी ते लोकांना सांगितलंय की हे बघा हे मी पाहिलंय म्हणून हे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे
अगदी पहिलं प्रमाण आहे ज्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतो ते. नंतर उपाख्यान. आता मी ह्या गावात राहते आणि बंगालमध्ये काही घडलं आहे, बंगालमधली व्यक्ती माझ्याकडे आली आहे, ती इथे आल्यानंतर जेव्हा आपल्याला सांगते आहे की मी बंगालमध्ये अमुक एक गोष्ट पाहिली, त्या ठिकाणी मी त्याचा अनुभव घेतला, असे असे ग्रस्त, अशी अशी परिस्थिती, असं असं घडलं, हे जेव्हा त्यांनी येऊन सांगितलं, त्याचं कथन केलं, तेव्हा त्याचं श्रवण करून त्याच्यावरून आख्यानं सांगणं, त्याला उपाख्यानं असं म्हणतात. त्यांनी सांगितलं अशी उपाख्यानं त्याच्यामध्ये एकत्र केली. आणि नंतर गाथा, वेद, ब्राह्मण, उपनिषद याच्यामध्ये ज्या प्राचीन कथा आहेत, वेदामध्ये कथा आहेत, उपनिषदांमध्ये कथा आहेत, कितीतरी कथा आहेत उपनिषदांमध्ये सुद्धा, आणि अशा ज्या ब्राह्मणांमध्ये कथा आहेत, त्या ज्या कथा आहेत ज्याच्यामध्ये राजांच्या असामान्य शौर्याची, त्यांच्या दानशूरतेची, त्यांच्या ठिकाणी असलेल्या धर्माच्या आचरणाबद्दलच्या आग्रहाची अशी जी जी काही वचनं आहेत ती एकत्रीकरण करून त्याच्या त्या राजस्तुतीविषयक ज्या कथा आहेत त्या गाथा ह्या रूपामध्ये समाविष्ट करून त्यांनी तेही पुराणांमध्ये अंतर्भूत केलं. त्याचं कारण आहे की त्यावेळी त्या लोकांना असं वाटलं की हा इतिहास पुढे गेला पाहिजे, तो टिकला पाहिजे, तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे, लोकांना तो कळला पाहिजे. दुसरा कल्पशुद्धी असं म्हटलं आहे, त्याविषयी लोकांच्यामध्ये काही थोडासा संभ्रम आहे की कशाला कल्पशुद्धी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांनी त्या विषयावरती फारसं चर्चा करून काही लिहिलं नाही. त्यांनी एवढंच म्हटलं आहे की श्रौतसूत्र, गृह्यसूत्र, धर्मसूत्र, सदाचार आणि संस्कार या संदर्भामध्ये जे जे काही लिखाण आहे त्या लिखाणाचं सार काढून त्यांनी कल्पसूत्र म्हणून पुराणांच्यामध्ये अंतर्भाव केला. म्हणजे पुराणांमध्ये काय काय अंतर्भूत झालं, आख्यान, उपाख्यान, गाथा आणि कल्प या चारांनी मिळून पुराण संपन्न झालं. आता ह्या सगळ्याचं व्यासांनी आपल्याकडून पुराणसंहिता तयार करून त्याचं सुसूत्रीकरण केलं आणि रोमहर्षण नावाचा जो सूत आहे तो व्यासांचा प्रमुख शिष्य होता. नारद पुराण पण ह्यांनीच सांगितलं आहे बरं का, नारद पुराणही रोमहर्षणाचंच आहे. आणि त्यामुळे त्यांनी स्वतः व्यासांनी त्याला आपल्या पुराणाच्या ज्या संहिता आहेत त्या त्याला शिकवल्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। एक ब्राह्मण स्त्री आणि तिचा पती स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला आले होते। त्यांना मूल बाळ नव्हतं। दोघांना वाटलं की स्वामींची कृपा झाली तर कदाचित मूल होईल। दोघांचं सोवळं ओवळं अतिशय कडक होतं। ब्राह्मणांव्यतिरिक्त कोणाचाही नुसता स्पर्श जरी झाला तरी ती ब्राह्मण स्त्री लगेच स्नान करायची। दोघेही अक्कलकोटात स्वामींची सेवा करीत राहिले होते। त्या ब्राह्मण स्त्रीने स्वामींना आपली व्यथा 3 वेळेला सांगितली, परंतु स्वामी तिला आशीर्वादात्मक काहीच बोलले नाहीत। एक दिवस त्या ब्राह्मण स्त्रीने स्वामींपाशी हट्टच धरला आणि म्हणाली, स्वामी मला बाळ होईल ना? तेव्हा स्वामी म्हणाले, माते तुझ्या प्रारब्धी तो योग नाही। तेव्हा स्त्री म्हणाली, स्वामी प्रारब्धात नाही तर मग आम्ही देवाची पूजा कशाला करायची? देवाला कशाला साकडं घालायचं? स्वामींना तिची दया आली आणि त्यांनी 2 खारका तिच्या हातात ठेवल्या। म्हणले, हे घे 2 मुलगे। त्या ब्राह्मण स्त्रीला खूप आनंद झाला। तिने स्वामींच्या चरणांवर मस्तक ठेवलं आणि स्वामींचे आशीर्वाद घेऊन आपल्या गावाकडे निघाली। सायंकाळची वेळ होती। तिच्या मनात विचार आला, दिवसभरात अनेकांचे स्पर्श झाले आहेत, त्यामुळे आपल्याला विटाळ झाला आहे। म्हणून वाटेत एक तळ तिला दिसलं, तिथे ती गेली। जवळच्या मातीत तिने स्वामींनी दिलेल्या त्या 2 खारका पुरून ठेवल्या। स्नान केलं आणि घराकडे निघाली। खारका मात्र घ्यायची ती विसरली। मध्यरात्री तिला एकदम लक्षात आलं की स्वामींनी प्रसाद म्हणून दिलेल्या खारका तळ्याकाठच्या मातीत तशाच राहिल्या। सकाळ झाल्यावर ती पुन्हा तळ्याकाठी गेली, स्नान केलं आणि माती उकरून बघते, तो काय, खारकांच्या जागी 2 अंडी होती। ही अंडी कुठली म्हणून बघायला गेली तर ती अंडी फुटली आणि त्यातून 2 पक्षी बाहेर पडले आणि आकाशात उडून गेले। त्या स्त्रीला स्वामींचे शब्द आठवले, तुझ्या प्रारब्धात बाळ नाही। ती स्त्री पुन्हा स्वामींकडे जायला निघाली। ब्राह्मण सुद्धा तिच्या बरोबर निघाला। स्वामींच्या चरणांवर ती कोसळली आणि रडू लागली। स्वामी म्हणाले, पक्षी उडून गेले त्याला मी काय करू? तुझ्या नशिबात बाळ नाही, तू येथून निघून जा पाहू। स्वामींचे हे शब्द ऐकून तर ती अधिकच रडू लागली। स्वामींची करुणा भाकू लागली। बाळासाठी तिचा जीव व्याकुळ झाला होता। स्वामींना त्या स्त्रीची दया आली। त्यांनी तिच्या हातात नारळ दिला। स्वामी म्हणाले, माते जा, तुझी इच्छा पूर्ण होईल। बाईने तो नारळ घरी आणला। स्वामींचा प्रसाद म्हणून तिने नारळाच्या करंजा केल्या। स्वामींना तिने नारळाच्या करंजांचा नैवेद्य दाखवला। वर्षभराने त्या स्त्रीला गोरापान मुलगा झाला। स्वामींची अशा तऱ्हेनी तिच्यावर कृपाच झाली।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राण प्रिय स्वामी भक्तांनो, दृढ श्रद्धा आणि स्वामी निष्ठा भक्ताला निश्चित फळ देते। करीत असलेल्या प्रपंचाची हेळसांड न करता किंवा घर सोडून एकांतात न जाताही तुम्ही भगवंताचं स्मरण करू शकता। प्रपंच परमेश्वरावर सोपवून आपण फक्त त्याच्या साक्षीने व्यवहार करायचे आणि सर्व वेळ त्याच्या नामातच राहायचं। त्यात खूप सुख आणि समाधान लाभतं। एकदा का तुम्ही नामस्मरणात दंग झालात की प्रारब्धाच्या रेषा सुद्धा बदलू शकतात। सत्संग, नामस्मरण आणि स्वामी दर्शन ह्या बळावर तुम्ही समाधानी व्हा, एवढंच माझं सांगणं आहे।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा.